ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्तिरसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तिधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे। विवरण आणि मा

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ 93.4 FM आपली माणसं आपला आवाज. मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा यशदायी प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आता यशाच्या वाटेवर निघाल्यानंतर यशाचं मार्गक्रमण करत असताना त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव येत असतात आणि याच अनुभवाचं शेअरिंग आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत असतो. आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे दीपाली सोनवणे यांना. त्या मूळतः राहणाऱ्या मुंबईच्या आहेत आणि त्यांनी 2020 साली इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँचमधून त्यांचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. दीपाली सोनवणे यांचं शिक्षणसुद्धा मुंबई इथे झालेलं आहे, गुरु नानक हायस्कूल इथे, आणि त्यांचं पॉलिटेक्निक जे आहे ते SHM इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी उल्हासनगर या ठिकाणाहून झालेलं आहे. तेव्हा आज आपण दीपाली सोनवणे यांचे अनुभव जे आहेत ते ऐकणार आहोत आणि त्याच्यातून काही ना काहीतरी आपण मोटिवेशन मिळवणार आहोत. दीपाली, मी तुमचं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये.
2: थँक्यू सर.
1: जसं की मी आत्ता इंट्रोडक्शन करताना असं सांगितलं की आपण तर मूळतः मुंबईचे आहात आणि पुन्हा त्याच्यानंतर आपण उस्मानाबादला आलात खास इंजिनिअरिंग करण्यासाठी, तर सगळ्यात अगोदर तर हे सांगा की तुम्ही उस्मानाबादची निवड कशी केली तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाची?
2: उस्मानाबादची सगळ्यांची स्टोरी डिफरंट आहे, माझी खूपच डिफरंट आहे. उस्मानाबादची निवड मी यासाठी केली की फ्रॉम 2013 मी एंगेज्ड होती एका पर्सनशी जे कळमला राहतात.
1: बरं,
2: तर मग त्यांच्याशी म्हणजे असं नाही, लकीली माझा नंबर मी फर्स्ट 10 टाकला होता तेरणा, तर माझी नंबर 5 अलॉटमेंट झाली त्या 5 तेरणा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. लकीली मला ते मिळालं. ते माझ्यासाठी होप्स होतं की मी लॉंग डिस्टन्सवरून थोडासा जवळ राहील रिलेशनशिप, बिकॉज मुंबई टू कळंब हे खूप दूर पडत होतं. तर मग माझ्या मी त्या पर्स्पेक्टिव्हनी तेरणाला बघितलं. आफ्टर दॅन माझा तो पर्स्पेक्टिव्ह चेंज झाला जसं जसं मी करिअर माझं करायला लागले त्या हिशोबाने.
1: अच्छा, मग ज्यावेळेस तुमचं आता मुंबईच्या खऱ्या अर्थानं शिक्षण झालं होतं तिकडे पण तुम्हाला एज्युकेशनचा विषय होता, पण तरी सुद्धा तुम्ही एका कॉजमुळे एका गोष्टीमुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. पण एकदा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं नेमकं की आपण मुंबईसारख्या गर्दीच्या मोठमोठ्या बिल्डिंगच्या शहराच्या ठिकाणी सोडून एखाद्या ग्रामीण भागात आलो, असं काय तुम्हाला फील झालं?
2: तसं काय म्हणजे एवढं डिफरन्स मला नाही वाटला, बिकॉज काय आमचं गावाचा भागच हा आहे, आम्ही मूळचे बीड जिल्ह्याचे. तर मग मला एक असं होतं की आपण कधी जास्त गावी राहिलो नाही, आपलं कोण घर वगैरे नाही आहे, तर मी त्या ॲडजस्ट करू शकते, ट्राय करायला काय हरकत आहे, काहीतरी नवीन शिकायला मिळेल. आणि माझ्या पॅरेंट्सनी मला ह्यासाठी खूप सपोर्ट केला. तर मेन माझे फादर जास्त ह्या गोष्टीसाठी ते खूप ओपन माइंडेड आहेत, तर मग त्यांनी मला एकदम ब्रेवली मला इथे पाठवलं. आणि फर्स्ट वीकच माझ्यासाठी थोडा हार्ड झाला, क्लायमेट वगैरे, थोडं हेल्थ चेंजेस, म्हणजे फर्स्ट इयर माझं थोडं हेल्थमुळेच गेलं. आणि
1: उस्मानाबादचं तर वातावरण खूप सुरेख आहे, तशा अर्थानं
2: तसं
1: प्रदूषण मुक्त आहे.
2: हा, ते तर आहे, वातावरणामुळे नाही, पाणी आणि थोडं खाणं थोडं मेसचं पडते त्यामुळे. बाकी तर काहीच मला काही इश्यू नाही आला, की फक्त हे की मला सगळे मी पहिले 1-2 दिवस आले कॉलेजला तर सगळे वेगळ्या नजरेने बघायचे, बिकॉज मी कॉलेजमध्ये एकमेव मुलगी होती जी जेंट्स स्टाफ सोडून मी एकटी शर्टिंग करायची पूर्ण कॉलेजमध्ये. अजून आता माहीत नाही, पण तेव्हा एकही पोरगी शर्टिंग इन असं शर्ट टकिन नव्हती करत, तर मग मी ही एकमेव मुलगी जी कॉलेजमध्ये, तर मग त्यामुळे मी असं डोळ्यात राहिली सगळ्यांच्या. आणि सेकंड थिंग की मी बॅग्स अशी नॉर्मल बॅग्स कॅरी नव्हती करत, मी पर्स कॅरी करायची. आणि त्या टायमाला मी माझा बिझनेस सुद्धा हँडल करत होती, तर मग मी ॲज अन एंटरप्रेनरच ते पण करत आणि शिक्षण पण करत मी हे करत होते, बिकॉज माझ्यावर थोडं फॅमिलीचं पण हे होतं.
1: बरोबर.
2: आणि छान गेलं माझं, असं काय मला डिफिकल्ट नाही गेलं.
1: नाही, आपण कॉलेजच्या तर एक्सपिरियन्सवर येऊयात, पण त्याच्या अगोदर स्कूलिंग जे झालं ते गुरु नानक स्कूल मुंबईमध्ये आणि त्याच्यानंतर पॉलिटेक्निक
2: उल्हासनगरमध्ये.
1: तर मग नेमकं काय तिथलं कसं वातावरण होतं, तिथं कसं जीवन होतं मग? कारण ते तर मग शेवटी तुम्ही जिथं राहताय तिथंच होतं.
2: हो, तिथे कसं पूर्ण इंग्लिशमध्ये आम्ही कम्युनिकेशन करायचो फ्रॉम नर्सरी टू 10th. आणि इवन माझी फॅमिली पण चांगली वेल एज्युकेटेड आहे, माझी मम्मा, आम्ही कधी क्लासेसमध्ये वगैरे गेलो नाहीत 10th पर्यंत का डिप्लोमापर्यंत. सगळे माझी डिप्लोमापर्यंतचा अभ्यास माझ्या मम्मीने घेतला आहे. तर नंतर माझ्यासाठी तो ड्रास्टिक चेंज होता, बिकॉज मम्मी माझी कोमामध्ये, त्यातून बाहेर आलेली तिची फुल मेमरी लॉस, आणि मी ही सडन इथं आलेली, माझा अभ्यास कसा घेईन काय घेईन. पण डिफरन्स असं आहे की हितरचा स्टाफ पण खूप वेल क्वालिफाईड आहे उस्मानाबादमध्ये, नो डाऊट हेल्पफुल स्टाफ आहे. कम्पेअर टू मुंबई, हितरचा स्टाफ जास्त हेल्पफुल आहे. मुंबईमध्ये स्ट्रिक्टनेस खूप आहे स्टडीजला घेऊन, म्हणजे त्यामुळे काय होतं, पोरं कन्झर्वेटिव्ह होतात की बाबा विचारू की नाही विचारू. स्ट्रिक्टनेस खूप आहे स्टडीजमध्ये. आणि उस्मानाबादमध्ये कसं आहे की लोकल रिजनल टीचर स्टाफ असल्यामुळे लोक पोरं लवकर इझिली कम्युनिकेट करतात. तर मग इझिली कम्युनिकेट करतात त्यामुळे कसं ते पोरांना जास्त हेल्पफुल होतं. पण माझं असं होतं की इथे थोडंफार पण इंग्लिश कम्युनिकेशन जास्त होत नाही पोरांचं. इवन सब्जेक्ट आहेत आपले, बालाजी चव्हाण सर आहेत जे फर्स्ट इयरला शिकवतात, सेकंड इयरला पण इंग्लिश ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट शिकवतात ते, कम्युनिकेशन स्किल्स म्हणून CS1 CS2 ते एवढे उत्तम शिकवतात, पण पोरं तेवढ्यात इंटरेस्ट घेत नाहीत जेवढे तित. आता हाच जर सब्जेक्ट किंवा तेच सर जर एवढे मोटिवेशन देतात किंवा एवढं प्रॉपरली ते गाईड करतात, मला 3 इयर्समध्ये त्यांनी खूप गाईड केलं, म्हणजे मला नाही सगळ्याच मुलांना, पण त्यातले 100 मधून 10 घेणारे असे होते की त्यांना इंग्लिश लँग्वेजचं महत्त्व कळतं. आणि बाकी शिकवण्याची पद्धत पण एकदम सेम आहे, जसं आपलं आता आता तर प्रोजेक्टर्स वगैरे पण आले, तिथं पण सेम आहे. प्रॅक्टिकल्स आपलं खूप छान आहे, प्रॅक्टिकल एन्व्हायरमेंट पण खूप छान आहे आपलं कॉलेजचं, कम्पेअर टू मुंबई छान आहे. इवन इथे सोफिस्टिकेटेड, म्हणजे चांगले असे स्पेशियस लॅब्स आहे, तिथे तर खूप कंजेस्टेड असतात. एका लॅबमध्ये 40-40, 50-50 पोरं बसवतात, तरी पोरांना ती शिकण्याची जिद्द असते. आणि इथं आपण 20 बसवले तरी पोरं कम्प्युटरसाठी भांडणं करतात, म्हणजे हा थोडासा असं हे होतं. पण मला काय एवढा डिफरन्स वाटला, म्हणजे स्टाफ आपला खूप छान आहे तेरणाचा, खूप मला खूप सपोर्ट केला.
1: बरं, मग आता इथं कॉलेजमध्ये वावरत असताना जसं की तुम्ही म्हटलात आत्ता दीपाली की जसं तुम्ही वेगळ्या पद्धतीची ड्रेसिंग करायचा किंवा तुमचं वावरणं जे होतं ते
2: आता
1: ते तुमचं बाय नॅचरली होतं, तुम्ही काय असं मुद्दा म्हणत
2: नाही, पण ते
1: लाईफस्टाईल तशी होती. मग तुमच्या ज्यावेळेस मैत्रिणी झाल्या इथल्या ह्या सगळ्या, मग तुमचं कॉन्व्हर्सेशन कसं व्हायचं आणि मग कॉलेजमध्ये एकूण 3 वर्ष तुमचे कसे गेले अकॅडमिक्सला सोडून अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये?
2: अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये मी कॉलेजमध्ये ॲज अ हे करायला, म्हणजे अँकरिंग करायला, स्पीचेस द्यायला, किंवा कोण गेस्ट असेल त्यांना ऑनर करायला, वेलकम करायला माझं नाव असायचं लिस्टमध्ये. अजून 1-2 पोरी होत्या ज्या मेकॅनिकलच्या वगैरे होत्या, स्टुडिओस होत्या, नो डाऊट माझ्याहून थोड्या सिनियर होत्या. ॲज युज्युअल ते सिनियर असल्यामुळे त्यांचा नंबर पहिले येईन. पण मला पण खूपदा चान्स दिला. NS बिरादार सर हे आपल्या कॉलेजचे माजी प्रिन्सिपल, ते मला खूप म्हणजे पॉझिटिव्हली, म्हणजे कुठेही गेलं की सोनवनेला बोलवा हे त्यांचं वर्ड असायचं. आणि हॉस्टेलमध्ये असताना कसं पोरी छान होत्या असं नाही, मनाने खूप छान, पण ते असं ना, ही अशी राहते, ही रोज लिपस्टिक लावते, ही अशी जीन्स घालते, ही म्हणजे मी पण ह्या लाईफस्टाईलनुसार राहत होते. मी असं तिथं तर मी शॉर्ट्स वगैरे असं वेअर करणार, वन पीस, इथे मी तसं वेअर नाही केलं कारण की मला पण माहिती आहे हे एन्व्हायरमेंट कसं होतं. तर मग इथे तशी राहा, पण पोरींमध्ये कसं करायची की हिच्यावर विश्वास ठेवा, म्हणजे थोड्या दबकायच्या. बिकॉज का की माझी जी फ्रेंडशिप जास्त आहे ना, मी बॉईजशी जास्त ओपन अप होते, किंवा जास्त फ्रेंडशिप माझे क्लोज बॉईजशी होते कम्पेअर टू गर्ल्स आताही. तेव्हा पण त्यांना असं वाटायचं आहे पोरांशी बोलते मग आमचं पण नाव येईल असं. पण ते पोरं इथलचे नसायचेच, ते माझे स्कूलिंगपासून डिप्लोमापासूनचे पोरं, ते कधी कधी मला हॉस्टेलवर भेटायला यायचे, किंवा ते कधी असे आमच्या इथं ग्रीटिंग आम्ही हग करून करतो, तर ते त्यांना असं एकदम वाटायचं की हे काय नवीन असं. पण पोरींचं कसं थोडं खूप कन्झर्वेटिव्ह, म्हणजे त्यांनी असं केस जरी खोलले तरी असं त्यांना वाटायचं आमच्या गावाकडचं कोण पोरगा बघितला ना माझ्या घरी सांगत ही केस घोरून कॉलेज, म्हणजे एवढं त्यांना दडपण आहे हॉस्टेलच्या पोरींना, खूप खूप ह्याच्यात दडपण. म्हणजे मी कॉलेजच्या आचारा माझ्या क्लासमेटचे नोट्स शेअर केले किंवा मी त्याच्याशी बोलताना दिसले तर ते माझ्या घरीपर्यंत जाईल, हे ह्या गोष्टी खूप फेस केल्या. मग त्यांच्याकडनं कोणाच्या घरी कधी समजलं तर त्यामुळे त्यांचं शिक्षणही थांबलं, अशा पण काही पोरी होत्या. काय काय पोरी अशा होत्या की म्हणजे फक्त हे की ते नंतर मग असं काय म्हणतात पॅरेंट्सकडून पैसे घेऊन आपण फक्त स्टे करतोय आणि नंतर त्यांचा एक पर्स्पेक्टिव्ह होता कितीतरी काय केलं तरी आमचं लग्न घरचे म्हणतील तिथंच लागणार आहे. तर मग काय करायचं शिक्षण घेऊन, तिथलचे पण सासू सासरे कोण आम्हाला म्हणजे एक टाइमपास साठी पण म्हणू शकतात या.
1: आता हे झालं सगळं लाईफस्टाईलच्या बाबतीतलं. आता आपण त्याच्यातला एक दुसरा पुढचा टप्पा पाहूया, तो म्हणजे असं की ठीक आहे पण ते शेवटी शिक्षण घेत आहेत, इंजिनिअरिंग सारखं शिक्षण घेत आहेत आणि जसं तुमचा कालावधी होता तो 2016 पासून 18-20 पर्यंतचा होता. तर हा जर सगळा विषय आपण चेकआउट केला तर ठीक आहे ना, आता नवीन युग आहे तरी सुद्धा ह्या मानसिकतेतल्या मुली सुद्धा आज तेरणा अॅल्युमिनीच्या जर पाहिल्या तर जवळपास मुंबई पुणे बेंगलोर हैदराबाद सगळीकडे
2: ओपन अप झाल्या. म्हणजे जसं त्यांना पुढे पुढे स्टेप फॉरवर्ड जात गेले तसं त्या ओपन अप झाल्या. इव्हन माय फ्रेंड्स, खूप फ्रेंड्स आहेत माझ्या.
1: आता मला तोच प्रश्न विचारायचा होता दीपाली तुम्हाला की जसं आता तुमचं पूर्ण जीवन जे आहे ते मुंबईमध्ये गेलं, आता मुंबईचं सगळं धकाधकीचं जीवन किंवा आम्ही इकडे पाहिलेलं असतं की चित्रपटामध्ये मुंबई कशी आहे अशी पाहिलेली असते, कदाचित एक दोनदा येणं जाणं झालेलं असतं. पण जसं तुम्हाला इकडलं ग्रामीण भागातलं वातावरण थोडंसं नाही पडलं असतं तसं आम्हाला शहरी भागातलं एकदम गर्दीचं वाटतं. पण तरी सुद्धा जर समजा इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं तर आपल्या उसासारख्या भागामध्ये तर लगेचच जॉब भेटणं शक्य नाही, त्यासाठी आपल्याला निश्चितच इंडस्ट्रियल एरिया पुणे मुंबई अशा ठिकाणी जावं लागणार. तर तुम्हाला काय वाटतं की इथल्या मुलींनी काय अशी थॉट प्रोसेस ठेवली पाहिजे की जेणेकरून त्यांना पुढे इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर एक कॉन्फिडेंटली त्यांना स्वतःला प्रेझेंट करता येईल, मग ते मुंबई असेल पुणे असेल बेंगलोर कुठेही असेल एनिवेअर, तर त्यांनी त्यांची बॉडी लँग्वेज त्यांचा माइंडसेट कशा पद्धतीनं सुधारवला पाहिजे जेणेकरून त्यांना खूप चांगल्या पद्धतीने कॉन्फिडेंटली कंपनीसमोर जाता येईल.
2: कंपनीसमोर कॉन्फिडेंटली जातेस ॲज अन एंटरप्रेनर, मी ॲज अ स्टुडंट पण आणि ॲज अ एंटरप्रेनर पण सांगते, एक आपलं असं दिसलं नाही पाहिजे की आपण लो कॉन्फिडेंट लेवल आपलं म्हणजे रॉंग जरी असलं तर थोडा कॉन्फिडन्स ऑरा त्यांनी मेंटेन केला पाहिजे. चचं पपा करत म्हणजे अडकून अडकून बोलणं, त्यासाठी त्यांना मिररमध्ये सेल्फ बोलायची प्रॅक्टिस किंवा फ्रेंड्समध्ये पण ते इंग्लिशमध्ये तुटकी फुटकी नंतर ते इम्प्रूव्ह करतील. स्टाफसोबत बोलताना थोडं रिस्पेक्टफुली बोलतात पण ओ सर का सर हे वर्ड्स नाही, म्हणजे एक पोलाइटनेस त्या शब्दात हवा, तर जाऊन तो पुढं त्यांना खूप हेल्पफुल होतं. बिकॉज आपले जे डिग्निटरीज असतात तिथे पुढे जाऊन मॅनेजर्स व्हाईस चॅन्सलर्स वगैरे ते नाही हे खपवून घेत त्या साईडला. अजून सगळ्यात जास्त सगळ्यात बेस्ट प्रॅक्टिस आहे की मिररवरून, कारण की तिथं कोण चेष्टा करणारं नसं नाही, आपल्याला समजतं की आपण कसं बोलतोय करून. एक स्क्रिप्ट लिहा, स्क्रिप्ट ती वाचा, स्वतःचं इंट्रोडक्शन प्रॅक्टिस करा 100 वेळेस करा. बिकॉज तुम्हाला पहिला प्रश्न ऍज अन इंटरव्ह्यूअर तोच विचारणार इंट्रोड्यूस युअर सेल्फ. तो इंट्रोडक्शनच तुमचा जेव्हा तो बेस्ट डिझाईन 100 out of 100 तेव्हा तुम्ही त्याच्यात मग पुढचे प्रश्न तुमचे ठरलेले असतात. आणि त्याच्यावर ड्रेसिंग सेन्स फॉर्मल्स मोस्टली वेअर करा, फॉर्मल्स वेअर करा, कॉन्फिडेंट रहा. अजून स्टाफशी पण तुम्ही ह्या संदर्भात भरपूरचे इथं पोरं चर्चा करत नाहीत. कॅम्पस इंटरव्ह्यू येणार आहे तर काय प्रश्न बाबा विचारले जातील, किंवा सर आम्ही काय बोलू, किंवा आम्हाला थोडं अजून हेल्प आउट करा. म्हणजे स्टाफ असं नाही, असा विचार नाही ठेवायचा की बाबा स्टाफलाच गरज आहे, गरज तुम्हाला आहे. तुम्ही स्टाफला अजून हे करणार तर आपला स्टाफ खूप हेल्पफुल आहे, तो हर एक सेकंड हर एक पाथवर तुम्हाला हर एक स्टेपवर तुम्हाला हेल्प करतो. मला खूप हेल्प केलेली आहे माझ्या अनुभवानुसार सांगते. माने सर आहेत, देशपांडे सर आहेत, बालाजी चव्हाण सर आहेत, वाक्सर होते ते आता हे झाले, ते आमचे रेक्टर होते हॉस्टेलचे. खूप हेल्प केली आहे त्यांनी, प्रत्येक ह्याला त्यांनी मला गाईड केलं आहे. आपल्या इथं तुम्ही जर इंटरव्ह्यू चांगले देतात तर कंपनी पण दुसरे यायला इंटरेस्टेड दाखवणार, बाबा इथलचे किड्स चांगले आहेत आपण घेऊ. जर तुम्ही मुंबई पुण्याला जाणार बाबा दगदगीचं वातावरण, तर ते थोडं म्हणजे आम्हाला मला कसं इथं डिफिकल्ट झालं तसं ते पोरींना पण होईल. एक त्याचा छोटा किस्सा सांगू इच्छिते. माझे पप्पांचे एक फ्रेंड आहेत, ते इंडस इन्व्हर्टर्सचे ओनर आहेत, डुमरे विजय डुमरे करून, तर ते डोंबिवलीला आहे इंडस इन्व्हर्टर्स म्हणून. तर मग मी अप्रोच करून पुढाकार घेऊन माने सरांना आम्ही ते कन्सल्ट केलं आणि माने सरांनी ऑफिशियल आपल्या कॉलेजथ्रू लेटर दाखवून आपले माझ्या बॅचचे 8 स्टुडंट्स इन्क्लुडिंग मी आम्ही 1.25 महिना इंटर्नशिपला होतो डिग्रीला. तिथं त्यांनी इंडस पूर्ण पण त्यांनी त्यातून आमच्या ह्याच्यातून फायनल इयरला त्यांनी फक्त एकाला सिलेक्ट केलं. तेव्हा जेव्हा मी त्या पोरांना हिथून तिथे नेलं ते पोरं माझ्या घरीच होते. ते डोंबिवली टू अंबरनाथ ऑलमोस्ट हाफ एन आवरचा ट्रेनचं ट्रॅव्हलिंग. पण ते स्टार्टिंगला एक दोन दिवस चार पाच दिवस थोडं चार्ज पडले, घाबरले गर्दीत वगैरे, कारण की मी यूज टू होते, ते पण तेवढे तेवढे नव्हते. तर मी त्यांना थोडं सांभाळत करत विचारत म्हणजे कसं नेलं, सगळे पाच सांगितले. तर तुम्ही तसे कोणचे रिलेटिव्ह असेल किंवा कोण फ्रेंड्स असेल, जर तुम्हाला मुंबईला कुणाला काही हेल्प पाहिजे असेल तर तुम्ही मलाही कॉन्टॅक्ट करू शकतात. तर मग हेल्प करत करत मग त्यांना सवय झाली. एक टाईम असा आला 15 दिवसानंतर ते स्वतः ट्रॅव्हल करायला लागले, तर ते थोडं कोपअप करायला हे होतं. जसं पुण्याला बसचं ट्रॅव्हलिंग आहे तसं मुंबईला आहे. मुंबईला ईस्ट वेस्ट हे तुम्हाला प्रॉपर लक्षात येईन तर तुम्ही घाबरायचं कारण नाही. मुंबई कधीच कुणाला उपाशी ठेवत नाही. मुंबईची हे मुंबईमध्ये कधीच कोण उपाशी राहत नाही. तर तुम्ही कधीही काय असेल तर ईस्ट वेस्ट हे तुमचं लोकेशन प्रॉपर असलं की तुम्ही ज्या ठिकाणी प्रॉपर पोहोचताल, आणि जिथं तुम्ही रिक्रूट होतात ज्या कंपनीमध्ये ते पण लोक तुम्हाला खूप हेल्प करतील. फक्त घाबरू नका. जसं तुम्ही पुण्याला जायला कॉन्फिडेंटली जातात तसं मुंबईसाठी हे ट्रेनसाठीच पोरं यायला नको म्हणतात. बाकी त्यांना बँगलोर चालेल, चेन्नई चालेल, बट ते आर साऊथ बेस्ड सिटीज. तिथे आपली मुंबईत तरी रिजनल लँग्वेज आपली चालेल, पण तिथे टिकणं जर तुम्ही मुंबईत आणि पुण्यात टिकला तर तिथे थोडं ऐकून तिथं तुम्हाला अजून छान प्रोग्रेस आणि तुमची ग्रोथ होईल एवढंच.
1: दीपाली, जसं की आता तुम्ही आता हा एक तर खूप चांगला डिफरन्स सांगताय, कारण हाच बेसिक विषय होता. बऱ्याच वेळेस मी इथल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलींशी पण बोलताना किंवा जे कोणी आतापर्यंत इंटरव्ह्यूज केले तर त्यांच्यातून हा एक बेसिक पॉईंट नाही आला होता की मुलींनी कशा पद्धतीनं त्यांनी ग्रुमिंग करायला हवं स्वतःचं. तर तो एक भाग झाला. पण तुम्ही आता सध्या काय करताय? 2020 साली तर तुमचं पासआउट झालं, खऱ्या अर्थानं 2018 व्हायला पाहिजे होतं. तुम्ही घटना सांगितली तुमच्या आईंची, त्याच्यामुळे तुम्हाला ते लेट झालं. पण आता 2020 नंतर पासआउट झाल्यानंतर काय करताय तुम्ही?
2: 2020 नंतर पासआउट झाल्यानंतर मी 2018 लाच माझं हॉस्टेल सोडलं. तर मग मी 2019, 2020, 2021 up to 2023 मी क्लासेस रन करते फ्रॉम नर्सरी टू टेन्थ स्पेशल ॲज वेल ॲज ग्रुप बॅचेस. माझ्याकडं SSC, CBSE, ICSE. तर मग मी 3 इयर्स कम्प्लिटली 2.5 to 3 इयर्स कम्प्लिटली क्लासेसच घेतले आणि होम बेकिंग. मला कुकिंगची खूप हॉबी आहे असं म्हणणं की मला इंजिनिअरिंगमध्ये जबरदस्ती घुसवल्यासारखं, बट ते माझ्या पप्पांचं एक ड्रीम होतं त्या टायमाला. हेच असायचं, ऑप्शन्स नसायचे. तर मी मास्टर शेफमधले राजेंद्र माने त्यांच्या हाताखाली कम्प्लीट हॉटेल म्हणजे ते फायनलिस्ट होते त्यांच्या हाताखाली कम्प्लीट हॉटेल मॅनेजमेंट मी पूर्ण शिकली आहे. हां, तर मग क्युझिन्स हे मला खूप येतात. तर मग मी बेकिंगचं मग त्याच्यावर मी थोडा एक कार्ड खेळल्यासारखं खेळले की बाबा आता हे बंद आहे, लॉकडाऊन आहे. तर मग माझ्या सोसायटीवाल्यांनीच माझा हा बिझनेस चालू केला बेकिंगचा, आणि तो एवढा ग्रो झाला. तर मग मी त्यामध्ये पण एक एंटरप्रेनर आहे आणि स्टुडंट्स तर माझे आहेत. 8 स्टुडंट्स आहे फ्रॉम मॉर्निंग 11 to night 11:30 हा माझे कंटिन्यू बॅचेस चालतात. फक्त 2:30 to 3 हा माझा ब्रेक टाईम आहे, हाफ एन आवर. त्याच्यात कंटिन्यू मी एकटीच ऑल सब्जेक्ट शिकवते बिकॉज माझे पप्पा गव्हर्नमेंट सर्वंट आहे तर त्यांना नाही
1: टीचर.
2: ते प्रिन्सिपल आहे तारके अभंग माध्यमिक विद्यालय उल्हासनगरला. आता रिटायर.
1: मी असं पण आपलं बोलणं झालं होतं इंटरव्ह्यूच्या अगोदर की राज्यसेवेची पण तयारी.
2: राज्यसेवेची मग हे काय पोरांना अभ्यास शिकवता शिकवता एनसीईआरटी माझं एकदम तोंडपाठ झाल्यासारखं झालं. इतिहास, भूगोल, आता हे मी पहिले हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटिकल सायन्स हे विषय बोलायचे, पण आता राज्यसेवा करता करता मी पण आता एकदम टोटली मराठीमध्ये टर्न झाले. तर माझ्याकडे SSCचा चांगला अभ्यास झाला. मी पहिले सोशलमध्ये खूप वीक होते, टेन्थमध्ये सोशलमध्ये काटावर पास होणारी पोरगी. पण आता माझं असं आहे की मी हिस्ट्री एवढ्या चांगली शिकू शकते. तर मग ते अभ्यास करून मला थोडं बेसिक माझं हे खूप क्लिअर झालं. तर मग माझ्या पप्पांनी आणि काही फ्रेंड्सनी मला अप्रोच केलं, जे माझे मेंटर्स आहेत, की बाबा का तू राज्यसेवा त्याच्यासाठी गव्हर्नमेंट, कारण की आमच्या फॅमिलीमध्ये सगळे गव्हर्नमेंट बॅकग्राऊंडेड. हां, बिकॉज माझी मावशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या कॉलेजमध्ये प्रिन्सिपल होते तिथं लेक्चरर आहे आर एम भट कॉलेजमध्ये. माझे मावसा ह्याच्यात मासगाव डॉकमध्ये चीफ मॅनेजर आहेत. तर मग सगळे गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये आहेत. तर मग सगळ्यांचं असं की गव्हर्नमेंट जॉब बघ, तुझं पण एक सेफर साईड होऊन जाईल. तर त्यासाठी मी अप्रोच केला. तर मी अटेम्प्ट करते, पण हे बेसिक क्लिअर असल्यामुळे काय होतं, राज्यसेवा सोपी जाते. जर माझे बेसिकच क्लिअर नसतं तर मला राज्यसेवेला टाईम लागतं, म्हणून मी तेव्हा अटेम्प्ट नाही दिले. मी पहिले हे 3 वर्ष माझ्या ह्याच्यावर स्ट्रेंथ्सवर खेळले किंवा त्याच्यावर मी अपडेट करत राहिले, स्वतःचं करंट आहे, कोविडचं किंवा हे सब्जेक्ट्स आहेत. मला एक एक टप्पा असा हार्ड गेला की माझं मीडियम इंग्लिश आहे, तर जॉग्राफीमध्ये आपण लॅटिट्यूड आणि लॉन्गिट्यूड, अक्षवृत्त आणि रेखावृत्त हे माहीत नव्हतं, कारण की पूर्ण चेंज होतं. मग मी एक एक नर्सरीच्या पोरांसारखं पोरांना शिकवत शिकवत 10 टाइम्स 15 टाइम्स हे स्पेलिंग्स लिहिल्यात. तर त्यामुळे मला म्हणजे आता थोडी राज्यसेवा हे येते आणि मी फर्स्ट अटेम्प्ट ह्या इयरला दिला राज्यसेवेचा 21 ऑगस्टला.
1: नाही, खूप चांगली जर्नी आहे खरं तर, कारण एकतर पॉलिटेक्निक झालेला आहे पुन्हा इंजिनिअरिंग पण झालं, पण शेवटी मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करत, म्हणजे कुकिंगचा विषय झाला, पुन्हा त्याच्यानंतर ट्युशन्सचा विषय आहे, राज्यसेवेची पण तयारी आहे. मग काय इन फ्युचर काय करायचं शेवटी? मग
2: शेवटी जर मला जर राज्यसेवाची पोस्ट मिळाली, जर मी टचवूड जर क्रॅक करू शकली तर ते माझं नशीबच खुलेल, आणि जर नाही करू शकली तर मी हे बिझनेस अप्रोचनीच जाईन. मला जॉब अप्रोच माझ्या माइंडसेटला नाही आहे, कारण की मी आता माझा बिझनेस माझा आहे दीपाली वर्क्स अँड ट्रेडर्स. आम्ही सायंटिफिक लॅब इन बोरोसिलिकेट ग्लासचे लॅब इन्स्ट्रुमेंट्स आम्ही मॅन्युफॅक्चर करतो, तर मग मी तिथं चीफ मॅनेजर आहे. तर मग माझी इन्कम त्याच्यात होती आणि मी आणि आमचं म्हणजे हा जो बिझनेस आहे तो कधीच अनस्टॉपेबल आहे. न्यू असं काय रनिंग नाही आहे. वर्कर्स एकदम चांगलं रिप्लेसमेंट केलं तर मला एक माझी फॅक्टरी मोठ्या ह्याच्यावर ओपन अप करून मी तेच माझे हे करेल, वेज शोधेल.
1: आता काय असं वन लाईन सजेशन काय असू शकतं खास करून मुलींसाठी बरं का? कारण मुलांचं तर आहे ठीक आहे, पण तुम्ही मुलांसोबत पण जास्त मैत्री केली तर असं म्हटलं तुम्ही, पण मुलींसाठी खास वन लाईन सजेशन काय असेल की त्यांनी पुढे जाताना कशा पद्धतीने गेलं पाहिजे?
2: मुलींसाठी माझं एकच सजेशन असेल की थोडं कॉन्फिडेंट राहा. थोडं तुम्ही जर अकॅडमिकला इथं येतात तर थोडं घरच्यांना तुम्ही तुमच्या अप्रोचने समजून सांगा की घाबरू म्हणजे हलचल करू नका, असं डगमगू नका की पॅरेंट्सला कन्व्हिन्स करताना. फक्त सांगा की बाबा माझा हा शैक्षणिकाचा हा भाग आहे शिक्षणाचा, की फॉर्मल्स जास्त करून वेअर करा, ते तुम्हाला कॅरी करायला पुढे जायला इझी होते. शूज वेअर करत जा, अजून आपलं बोलणं कन हे करा, स्टाफशी बोला, थोडं पोलाइटनेस आणा अजून थोडा. अजून तुम्ही तुमचा जो लॅब असिस्टंट्स आहेत ते पण आपले खूप छान वेल एड्युकेटेड आहेत, तुम्ही त्यांच्याशी जर तुम्हाला स्टाफशी भीती वाटेल तर त्यांच्या थ्रू तुम्ही स्टाफला कनेक्ट करा. प्लस त्यांनी चालण्या बोलण्यात थोडा डिफरन्स, एक ऑरा आणा की बाबा तुमची पण काहीतरी व्हॅल्यू आहे. कॉन्फिडन्स आणि तुमच्या स्ट्रेंथ्सवर जास्त फोकस करा.
1: रेडिओ तेरणाचा वापर करा, तुम्हाला अर्जंट काम करता येईल बोलण्यासाठी.
2: तेरणाचा नक्की वापर करा. आम्हाला नाही भेटलं पण तुम्हाला एवढी संधी आहे, जे फ्युचर स्टुडंट्स आहेत त्यांनी नक्की वापर करावा. आमच्या टायमाला आलं असं आम्ही रोज आलो असतो इथे.
1: तर इथं दीपाली ज्यावेळेस तुम्ही इथं पहिल्यांदा म्हणजे कॉलेजमध्ये आलात आणि आल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही कॅम्पस पाहत होतात किंवा हे जुन्या आठवणी जागा झाल्या असतील, तर गाणं कुठलं डोक्यामध्ये चालू होतं? म्हणजे तुम्ही तर आता मुंबईमध्ये चित्रपट पाहणं गाणे ऐकणं असा विषय.
2: सध्या थोडं फॅमिलीज इश्यूमध्ये म्हणजे असं एक वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी बोलते, सॉरी. ॲक्च्युली मी मॅरिड आहे, मी इथेच कॉलेजला असताना मी लग्न केलं, तर मी आज एवढ्या जवळ आले तरी भेटू नाही शकत आहे, हे माझं दुर्दैव्य. मग माझं मी जसं येत होते मला तेच आहे, आया तेरे दर पे दिवाना ये मलाही गाणं मी सुन भी रही थी आणि ते माझ्या तोंडातच होतं, बाकी बस एवढंच एक होतं, बाकी काय नाही.
1: तर दीपाली, जसं की आता तुम्ही म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने तुमचा अनुभव शेअर केला आणि सगळ्यात महत्त्वाची आम्हाला कुठली गोष्ट वाटली तर तुम्ही मुलींसाठी जे काही बेसिक गाईडलाईन दिलेले आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत, कारण मी आता पाहतोय खूप ग्रामीण भागातल्या मुली आलेल्या आहेत. जुन्या काळामध्ये पूर्ण कंट्रीतून या ठिकाणी मुली शिकायला येत होत्या, पण आता मात्र इथल्याच ग्रामीण भागातल्या त्यांना एक खूप चांगल्या पद्धतीचा हे गायडन्स झाला. प्लस तुम्ही आता राज्यसेवेची पण तयारी करताय असं म्हटलं, तर राज्यसेवेमध्ये सुद्धा तुमच्या जर होप्स ते आहेत तुम्हाला दिसतं, किंवा तुम्ही फॅक्टरीमध्ये सुद्धा आता तिथं तुम्ही मॅनेजर म्हणून काम करत आहात तर तिथं पण तुम्हाला स्वतःचं काहीतरी एक सुरू करण्याचा विषय, अशा मल्टिपल टास्किंगमध्ये तुम्ही काम करताय, पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेतरी एका बाजूला एक नेम लागावा आणि तुमचं जे पूर्ण व्हावं ह्या रेडिओ तेरण्याच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देतो.
2: थँक्यू सो मच.
1: आणि तुम्ही या ठिकाणी आलात आणि खऱ्या अर्थानं सर्वांना चेअरफुल केलं त्याबद्दल परत एकदा धन्यवाद.
2: थँक्यू थँक्यू, इट्स माय ऑनर.
1: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोत्यावर रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण जर अँड्रॉइड फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आपण रेडिओ तेरणा ॲप डाउनलोड करू शकता, किंवा आयफोन वापरत असाल तर ॲप स्टोअरवर जाऊन डाउनलोड करा रेडिओ तेरणा. रेडिओ तेरणा हे रेडिओ गार्डनवरही उपलब्ध आहे. पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर आपण टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. किंवा आपण www.radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: श्रोते हो, नमस्कार. श्रोते हो, आपण ऐकत आहे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेहो, आजच्या आपल्या सूरप्रभात या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोतेहो, सूरप्रभात या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रवणीय आणि प्रेरित करणारी गीतं आपण ऐकत असतो. श्रोतेहो, सूरप्रभात या कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात मन्नाडे यांच्या आवाजातील योगेश यांचं गीत. संगीतकार आहेत सलील चौधरी.

श्रोते हो, सूरप्रभात या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात अनुप घोषाल यांच्या आवाजातील राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं

श्रोतेहो, सूर प्रभात या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात जगजीत सिंग आणि चित्रा यांच्या आवाजातील जावेद अख्तर यांचं गीत. संगीतकार आहेत कुलदीप सिंग.

श्रोते हो, सूर प्रभात या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात किशोर कुमार यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत. संगीतकार आहेत राहुल देव बर्मन.

श्रोतेहो, सूर्यप्रभात या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात किशोर कुमार यांच्या आवाजातील इंदिवर यांचं गीत. संगीतकार आहेत राजेश रोशन. श्रोतेहो, सूर्यप्रभात या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला निश्चितपणे कळवा. यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509900. या क्रमांकावर आपण आपल्या सूचना निश्चितपणे कळवू शकता. आणि आपण ऐकत रहा रेडिओ तिराणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तीर्णा 90.4 FM.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोते हो, शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेती व्यवस्थापनाशी निगडीत विविध विषय आपण हाताळत असतो. आज याच माध्यमातून एक महत्त्वपूर्ण विषय आपल्याला सांगण्याची वेळ आलेली आहे. तो विषय आहे, अर्थात आपल्या जिव्हाळ्याचा जरी तो विषय नसेल किंवा आपल्याला निसर्गदत्त तो प्राप्त झालेला असेल तरीसुद्धा आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण तो विषय आहे, तो म्हणजे गवत. मंडळी, वनीकरणामध्ये केवळ झाडे लावून भागणार नाही. फक्त झाडे लावली तर त्यांच्यामधून ज्या मोकळ्या जागा राहतात त्यातून जमिनीची धूप होत राहते. मातीतील ओलावा उडून जाईल. निसर्गात बऱ्याच वेळी अशा ठिकाणी कोणती ना कोणती गवतं, इतर लहान वनस्पती ह्या उगवत असतात. पण तण काढायचे म्हणून किंवा साफसफाईच्या नावाखाली सर्व काही उपटून फेकून दिले जाते. कोरड्या रुक्ष प्रदेशात जवळपास गवते असतील तर झाडांच्या रोपांना ऊन पावसापासून संरक्षण मिळते. पण गवत काढून टाकले की जमीन उघडी पडते. कडक ऊन, मुसळधार पाऊस, सोसाट्याचे वारे यांच्या माऱ्याने ती धूपत जाते. तेव्हा सर्व ठिकाणी जमीन लवकरात लवकर झाकण्यासाठी आपणास गवताचा चांगला उपयोग करून घेता येईल. सपुष्प वनस्पती जातीमध्ये सर्वात मोठ्या कुलांपैकी गवताचं कुल आहे. भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर तृणजाती सर्व जगभर पसरलेले आहेत. नदी काठाने गवते खूप उंच आणि दाटीने वाढतात. हिमालयाच्या पायथ्याशी तराई इथे उंच गवताचे वर्चस्व आहे. कुरणांचे बरेच प्रकार आहेत. काही कुरणांमध्ये गवताचे अधिराज्य असते तर काहींमध्ये झाडांचे प्रमाण जास्त असते. बहुतेक ठिकाणी बहुवर्षायू गवतांची बेटे असतात. त्यामधून दुसरी बहुवर्षायी गवते, शिंबी वनस्पती, वर्षायू गवते, इतर लहान वनस्पती असतात. या गवताळ प्रदेशात ऋतूनुसार बदल होत असतात. काही तृणजाती पावसाळ्याच्या सुरुवातीस वाढतात तर दुसऱ्या काही पावसाळा सुरू होऊन बराच काळ लोटल्यानंतर वाढू लागतात. उन्हाळ्यात काही गवतांची भराभर वाढ होत असते तर त्यावेळी काही जाती ह्या सुप्त अवस्थेत गेलेल्या असतात. गवतांच्या शेकडो जाती आहेत. कोणत्याही पर्यावरणाशी त्या जुळवून घेतात. त्यांची तंतुमयमुळे जमिनीच्या वरच्या थरात पसरलेले असतात. सूर्यप्रकाश, भुईतील ओलावा आणि पाऊस यांचा उपयोग करून घेण्यात तृणजाती अतिशय कार्यक्षम असतात. आवर्षण, वनवा, चरणे, तुडवणे यासारख्या प्रतिकूल गोष्टींना त्या चांगलं तोंड देत असतात. काही तृणजाती सावली चांगल्या वाढतात. त्या बहुधा पाण्याच्या काठाने वाढलेल्या दिसतात. परंतु गवताच्या बहुतेक जातींना सावली चालत नाही. साधारणपणे गवतांना भरपूर सूर्यप्रकाश लागतो. सावलीत ती मरून जाऊ शकतात. काही तृणजाती कोरड्या रेताळ जमिनी पसंत करतात तर दुसऱ्या काही चिकन भारी जमिनीवर, तर काही चुनखडीयुक्त पांढऱ्या मातीवर येत असतात. काही तृणे सर्वत्र दिसतात तर दुसरी काही विरळ आढळतात. गवताच्या काही जाती उष्ण दमट हवेत सपाट जमिनीवर फोफावतात तर दुसऱ्या काही जातींना डोंगरावरची हवा मानवते. तेव्हा कोणत्याही पर्यावरणात प्रत्येक ठिकाणी भूई आच्छादनासाठी कोणती ना कोणती तृणजाती असणारच आहे. त्या जातीचे रक्षण करण्याची व नसतील तेथे नव्याने गवते लावण्याची सध्या खूप आवश्यकता आहे. झाडांच्या मानाने गवताविषयी फार थोडी माहिती उपलब्ध आहे. त्यांच्या जाती, गुणधर्म, लागवडीविषयक गरजा याविषयी अधिक संशोधन आणि प्रयोग करण्याची विद्यापीठांना सुद्धा गरज आहे. जमिनीची धूप थांबवण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य हे गवत करत असतात. परंतु याशिवाय अनेक उपयोग आहेत. आपल्याकडे आपण बघतो आहोत गुरेढोरे हे पाळीव प्राणी मुख्यतः गवतावरच जगत असतात. माणसाला या प्राण्यांपासून दूध, दही, लोणी, तूप आणि मांस मिळत असते. कातळे आणि लोकरसुद्धा मिळते. गेली काही दशके सोडली तर सर्वच शेती बैलांच्या मदतीने केली जात होती. लोकांची आणि मालांची वाहतूक करण्यासाठी बैल आणि घोडे वापरले जातात. पाळीव प्राण्यांप्रमाणे वन्य पशुपक्षीही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या गवतावरच अवलंबून असतात. काही गवतांपासून धागे मिळतात, त्यांच्यापासून दोर दोरखंडे तयार केली जाऊ शकतात. चटया, पडदे, पंखे, टोपल्या विणतात. वाळा, रोषा, गवती चहा या गवतांपासून सुगंधी उडाऊ तेल काढतात. शेतीमध्ये लागणाऱ्या पिकांमध्ये तृणधान्य महत्त्वाचे आहेत. सध्या आपल्या जनावरांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. त्यांचे मांस मोठ्या प्रमाणात निर्यात केले जाते आहे, त्यासाठी त्यांची हत्या होत आहे. तर दुसरीकडे संकरित जातीचा प्रसार करण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे आपल्याकडील गुरांच्या पुष्कळ जाती आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. भविष्यात शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे बैलावर अवलंबून राहावे लागणार आहे. विजेचे, डिझेलचे दर वाढत आहेत. शेतीसाठी लागणाऱ्या इतर गोष्टींचे भावही वाढत आहेत. त्यामुळे अशी वेळ येणार आहे की शेतकऱ्यांना शेती कामांसाठी आपल्याला बैलांचाच वापर करणं अपरिहार्य ठरणार आहे. म्हणूनच त्या पशूंची नीट काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था सर्वप्रथम करावी लागते. हिरवा चारा वैरणीसाठी मागणी आणि पुरवठा यात प्रचंड अशी तफावत आहे. चाऱ्याची प्रत निकृष्ट, पोषकता कमी असल्यामुळे जनावरांना अपुरा आणि निकस आहार मिळतो. त्यापासून त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होत असतो. पाश्चिमात्य देशात दूध दुभत्याचा धंदा कुरणातील चाऱ्यावर विशेष अवलंबून आहे. तिकडे गुराढोरांसाठी कुरणे मुद्दाम राखली जातात, त्याची चांगली निगा राखली जाते. फक्त कुरणातील चाऱ्यावर तिकडची दुभती जनावरे खुराक दिलेल्या गुरांइतकंच दूध देत असतात किंवा त्यांच्या उत्पादनामध्ये अधिकची वाढ दिसून येते. या चाऱ्यावर मेंढ्या देखील चांगल्या पोसतात. आपल्याकडे बहुतेक ठिकाणी कुरणांची स्थिती खालावली आहे. गवताचे उत्पादन आणि कस कमी झाला आहे. जमिनीतील अन्नद्रव्य आणि ओलावा कमी झाल्याने निकृष्ट प्रतीची गवत येतात. त्यासाठी कुरणांची स्थिती सुधारणं खूप गरजेचं आहे. ही कुरणे राखली गेली पाहिजेत. त्यांचा उपयोग शेती आणि अन्य कारणांसाठी केला जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तसेच कुरणांप्रमाणे शेत जमिनीवर पडीक जमिनीवर चांगल्या जातीची गवते तसेच शिंबी कुलातील वनस्पती चाऱ्यासाठी लावल्या पाहिजेत. चाऱ्याचे उत्पादन वाढले पाहिजे त्यासाठी प्रत्येकानं गवत या विषयाकडे खूप गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे. प्रत्येक गावाने आपल्या आसपासच्या सर्व पडीक जमिनीचे रूपांतर कुरणात करणं खूप गरजेचं आहे. कुरणात चाऱ्याची गवते, शिंबी कुलातील वनस्पती आणि वैरण वृक्ष असे मिश्रण असते. नदीकाठी, टेकडीवर, कालवे आणि पाटांच्या कडेने पडीक आणि खाऱ्या किंवा नापीक जमिनीवर कुरणे तयार करता येऊ शकतात. तर भविष्यकालीन शेतीचा जर आपण विचार केला आणि आपल्या पशुपालनाचा विचार केला किंवा इतर सेंद्रिय पदार्थ निर्मिती असेल याच्यामध्ये आपण कंपोस्ट असेल, गांडूळ खत असेल किंवा इतर अनेक ज्या बाबी आहेत ज्या आपल्या पशुपालनाशी आणि शेतीशी संबंधित आहेत अशा सर्वांसाठी हे गवत खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं सृष्टीतील हा जो मुबलक साठा आपल्याला ईश्वरानं उत्पन्न करून दिलेला आहे, आपल्यासाठी आपल्याला मोफत दिलेला आहे, त्याचं काही अंशी संगोपन करण्याची जबाबदारी आता शेतकऱ्यांची सुद्धा आहे आणि नागरिकांची सुद्धा आहे. आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवार वार्ताच्या पुढील भागात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
3: तर हा साऱ्या गावाचा हाय मोठा दिलवाला, अरे मैतर हा साऱ्या गावाचा.

कोंबडी पसला कचाचा ठंडा हो, कोंबडी आधी का अंडा हो, उत्तर सांगा नी काय पण मांगा, दाऊ नका मला डंडा हो, पसला कचाचा ठंडा हो, कोंबडी आधी का अंडा हो, उत्तर सांगा नी काय पण मांगा, दाऊ नका मला डंडा हो, चला माझे ना राहू सारे हसवू या दुनियेला, चला मजे न राहू सारे हसवू।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे। विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो आपण ऐकत आहे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो आपल्या धरेवर प्रत्येक गोष्ट ही अशाश्वत असते. त्याचं कारण काय असेल याचा शोध जर आपण घेतला तर त्याचं कारण असतं मौसम. वेगवेगळ्या मोसमात वेगवेगळे बदल आपण अनुभवत असतो आणि मौसम हा आपल्या क्षणाक्षणाचा एक वेगळा साथीदार ठरत असतो. आपल्याकडं सर्वसाधारणपणे 3 ऋतू आणि मौसम आहेत आणि आणखी एक ऋतू आपल्या लेखकांनी आणि संशोधकांनी शोधून काढला, तो म्हणजे प्रेमाचा ऋतू, म्हणजेच प्रेमाचा मौसम. तर या प्रेमाच्या मौसमाचा आनंदाच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत. अनुभवयात या मौसमाचे विविध रंग. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात मधुमती या चित्रपटासाठी मुकेश यांच्या आवाजातील शैलेंद्र यांचं गीत. संगीतकार आहेत सलील चौधरी.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतरचं गीत गात आहेत मुकेश. गीत आहे पुन्हा शैलेंद्र यांचं आणि संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी. चित्रपट आहे छलिया.

श्रोतेहो रेडिओ तिराणा 90.4 FM वरून आपण ऐकत आहे कार्यक्रम स्वर बहाराची. आपली थीम इंटरेस्टिंग आहे, ती आहे मौसम. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहे तो मोहम्मद रफी. गीत आहे शैलेंद्र यांचं, संगीतकार आहे तो लक्ष्मीकांत प्यारेलाल. चित्रपट आहे लोफर.

0: श्रोते हो रेडिओ तिराणा 90.4 FM वरून आपण ऐकत आहे कार्यक्रम स्वर बहाराची. थीम आहे मौसम आणि यानंतरचं गीत गात आहेत आशा भोसले आणि किशोर कुमार. गीत आहे शैलेंद्र यांचं, संगीतकार आहेत रवी. चित्रपट दिल्ली का ठग.
1: ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंद

0: किनारा ये चंचल हवा।
1: श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात। कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात धरती या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातील हसरत जयपुरी यांचं गीत। संगीतकार आहेत शंकर जयकिशन।

बंदिश या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमात मौसम या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात आक्रमण या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंदबक्षी यांचं गीत. संगीतकार पुन्हा आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

अंधा कानून या चित्रपटासाठी गीत गात आहेत SP बालसुब्रमण्यम आणि आशा भोसले. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. श्रोते हो स्वर बहार या कार्यक्रमात मौसम या थीमचा आनंद आपण घेतोय.

सत्य पे सत्ता या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गात आहेत आशा भोसले, गीत आहे गुलशन बावरा, यांचं संगीतकार आहेत राहुल देव बर्मन.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहे रेडिओ तिरणा 90.4 एफएम वरून. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत आशा भोसले आणि किशोर कुमार. गीत आहे मजरूह सुलतानपूर यांचं. संगीतकार आहेत राहुल देव बर्मन. चित्रपट सितमगढ.

श्रुती हो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात अनारी या चित्रपटासाठी साधना सरगम आणि उदित नारायण यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत आनंद मिलिंद.

जानवर या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे मनहर उदास आणि अलका याज्ञिक यांनी. गीत आहे समीर यांचं आणि संगीतकार आहे तो आनंद मिलिंद. मौसम या थीमचा आनंद आपण घेतोय आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमात.

श्रोतेहो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. आजची आपली थीम इंटरेस्टिंग आहे, ती आहे मौसम. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत अलका याज्ञिक, कुमार साणू आणि उदित नारायण. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत नदीम श्रवण.

0: श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाच्या संदर्भातील आपल्या प्रतिक्रिया आम्हाला निश्चितपणे कळवा यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509 अर्थात 9970500900 आणि आपल्या स्वर बहार या कार्यक्रमातील आजची जी थीम आहे मौसम आणि याच कार्यक्रमातील शेवटचं गीत आपण ऐकणार आहात हम आपके है कोण या चित्रपटातील गीत गायलं आहे एस व्ही बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांनी गीत आहे रवींद्र रावळ यांचं आणि संगीतकार आहेत पुन्हा आपले मराठमोळे राम लक्ष्मण
1: 10 9 8 7 6 5 4 3 2 1 Let's start the fun!

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. पुन्हा आलीये आजची आपली बिग स्टार. कोण आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली असणार आहे. आजच्या आपल्या बिग स्टार खूप जास्त स्पेशल आहेत. हिंदी सिनेसृष्टीमध्ये अनेकविध आवाजांची वेगवेगळी अशी ओळख आहे. यातील काही आवाज खरंच एक वेगळा फील देऊन जातात. यामध्ये चर्चा करताना उषा उत्तूप, रुना लैला, रेखा राव, इला अरुण अशी मोठी यादी यात आहे. यात आणखीन एक नाव जोडलं गेलं, ते म्हणजे प्रसिद्ध पार्श्वगायिका जसपिंदर नरुला यांचं. त्यांच्या आवाजाचा ठसा फारच कमी कालावधीत त्यांनी उमटवला आणि त्या एक वेगळा आवाज आणि शैली म्हणून पुढे आल्या. म्हणूनच त्या आहेत आजच्या आपल्या बिग स्टार. आजच्या आपल्या बिग स्टार जसपिंदर नरुला.

तर आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जसपिंदर नरुला यांचा सांगीतिक प्रवास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवात करूया आजच्या आपल्या बिग स्टार शोला. आरजे प्रगतीसोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो. आजच्या आपल्या बिग स्टार आहेत जसपिंदर नरुला. जसपिंदर यांच्या गायनाची सुरुवात लवकरच सुरू झाली. त्यांचे वडील केसर सिंग नरुला हे 1950 दशकातील संगीतकार होते. त्यांनी पहिल्यांदा वडील आणि नंतर रामपूर सहसवान घराण्याचे उस्ताद गुलाम सादिक खान यांच्याकडून संगीताचं प्रशिक्षण घेतलं. त्यांनी सुरुवातीला भजनं आणि सूफी गायनामध्ये स्वतःला आजमावलं.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. आजच्या आपल्या बिग स्टार आहेत जसविंदर नरुला. प्रख्यात संगीतकार कल्याणजी यांच्या सांगण्यानुसार कल्याणजी यांचा मुलगा आणि संगीतकार विजू शहा यांनी जसविंदर यांना संधी देण्यास सांगितलं आणि यानंतर जसविंदर यांचा प्रवास सुरू झाला तो चंदेरी दुनियेकडे आणि त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.

आरजे प्रगतीसोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत जसपिंदर नरुला. जसपिंदर नरुला आणि त्यांच्या गायकीची जादू अनेक चित्रपटांमधून आपल्याला पाहायला मिळाली. यामध्ये सुरुवातीचे त्यांचे चित्रपट आले यामध्ये जुदाई आणि विरासत यांचा उल्लेख करावा लागेल. एकतर हाय नोट नाहीतर मग मनाच्या कोपऱ्यात कुठंतरी आर्त शिरणारी हाक त्यांनी निर्माण केली आणि ही गाणी अजरामर केली.

आपण ऐकत आहात बिग स्टार शो आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहे जसविंदर नरुला. 1998 हे साल जसविंदर नरुला यांच्यासाठी मोठं उल्लेखनीय ठरलं. यावर्षी त्यांचे आणखीनच यादगार चित्रपट आले. यामध्ये बडे मियाँ छोटे मियाँ, दुले राजा आणि प्यार तो होना ही था या सुपरहिट चित्रपटांचा उल्लेख प्रामुख्यानं करावा लागेल. बॉक्स ऑफिसवर हे चित्रपट सुपर डुपर हिट ठरले. याचं प्रमुख कारण होतं हिट संगीत आणि जसविंदर नरुला यांचा आवाज. त्यामुळे हे चित्रपट आणखीनच सरस ठरले.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत जसपिंदर नरुला. जसपिंदर नरुला यांना स्थापित करण्यामागे त्यांची मेहनत तर होतीच, परंतु त्यांची हटके स्टाईल सुद्धा कारणीभूत ठरली. यामुळेच रेमो बरोबरचं तिचं टायटल सॉन्ग त्यांना नॅशनल अवॉर्ड देऊन गेलं. प्यार तो नाही था या चित्रपटासाठी 1999 साली जसपिंदर यांना फिल्मफेअरचा सर्वश्रेष्ठ महिला पार्श्वगायनाचा पुरस्कार देऊन गेला आणि याच गाण्यानं त्यांना 1999 साली स्क्रीन अवॉर्डने देखील गौरवण्यात आलं.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती. आणि तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय करताय बिग स्टार शो. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण जाणून घेतोय जसपिंदर नरुला यांचा जीवन प्रवास. यानंतर जसपिंदर नरुला यांचे 2000 साली सर्वाधिक हिट चित्रपट आले. यामध्ये मिशन काश्मीर, धडकन, हद कर दिया आपने, बादल, फिजा आणि बिच्छू या सुपरहिट चित्रपटांचा समावेश होतो. यामध्ये बुमरो असेल बादल या चित्रपटातील जुगनी जुगनी आणि जीवन में जाने जाना या सुपरहिट गीतांचा समावेश होतो. आणि ही सर्वच गाणी त्यांनी आपल्या सुरांनी सजवली.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत जसपिंदर नरुला. लोकगीत असतील, भजन असतील किंवा हिंदी सिनेमांमधील पार्श्वगायन असेल, सर्वच पातळीवर त्या अग्रेसर ठरल्या. त्यांनी 2008 साली दिल्ली विश्वविद्यालयातून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची PhD केली. त्यांचा आवाज हा आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो. त्या गातात तेव्हा शब्दांपेक्षा ते सूर अधिक भावतात, मनात रुततात आणि आपल्याही भावना कदाचित त्यातूनच व्यक्त होत राहतात. म्हणूनच त्यांच्या आवाजाला रुहाणी हीच उपमा योग्य ठरते. म्हणूनच त्या आहेत रेडिओ तेरणाच्या बिग स्टार. आजच्या आपल्या बिग स्टार जसपिंदर नरुला.

मी आरजे प्रगती इथेच थांबते. पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत. आजच्या आपल्या बिग स्टार होत्या जसविंदर नरुला. आजचा आपला शो कसा वाटला हे तुम्ही आम्हाला सांगू शकता 9970500900 वरती. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपारचे 1 वाजतात, अगदी वेळेवर हजर झाले. 1:01 झालेले आहेत आणि आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये मी आरजे प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे. तर सर्व श्रोतांचे पुन्हा एकदा स्वागत करते आणि ज्या श्रोत्यांच्या फरमायशी राहिल्या असतील नक्कीच आज प्रयत्न करेन जास्तीत जास्त फरमायशी कशा पूर्ण करता येईल त्याचा. आणि ज्या श्रोत्यांच्या खूप नाराजी आहे अशा श्रोत्यांनी देखील फरमाईश पाठवायची आहे. म्हणजे दिनकर सर आहेत, त्यांची बऱ्याच दिवस झालं फरमाईश नाही घेता आली आहे मला. तर असे आणखीन बरेचसे श्रोते आहेत ज्यांच्या फरमाईशी राहिलेले आहेत, तर नक्कीच आज पूर्ण करूयात. 9975900 क्रमांकावरती व्हॉट्सअप करून आपल्या आवडीचं गाणं पाठवायचं आहे, त्यामध्ये पूर्ण नाव, पूर्ण पत्ता आणि गाण्याचे बोल पाठवायचे आहेत, जेणेकरून आपली फरमाईशी मला पूर्ण करता येईल. तसंच नवीन श्रोते जे ॲड झालेत त्यांना देखील पुन्हा एकदा सांगावं सरते की जर आपण व्हॉईस पाठवत असाल तर त्यामध्ये देखील पूर्ण नाव, पूर्ण पत्ता आणि गाण्याचे बोल पाठवायचे आहेत, जेणेकरून फरमाईश मला पूर्ण करता येईल. तर सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला. पहिली फरमाईश आज एक वेगळ्याच गीतासाठी आले, जे गीत आपण आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात प्रसारित केलं नाही, किंवा मी तरी जसं पाहते तसं हे गीत मी ऐकलं नाही आहे. चित्रपट माहिती आहे पण मी गाणं ऐकलं नव्हतं, पण असं सुंदर असं गीत आज देते सुरुवातच या गाण्याने करते. खूप छान असं गीत आहे, द बर्निंग ट्रेन या चित्रपटातील गीत आहे. आणि श्रोत्या ज्या आहेत त्या आपल्या नियमित श्रोत्या आहेत. जसं मी म्हणते की आपल्याकडे कर्मचारी आहेत तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज येथे, तर त्या सर्व जो ग्रुप आहे त्यांचा, त्या ग्रुपमध्येच आज कल्याणीताईंनी येऊन खास ही फरमाईश मला सांगितली आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या मैत्रिणी देखील आहेत, निदा, रेखाताई आणि बालिकाताई. तर या तिघी देखील लाईव्ह आता कार्यक्रम ऐकत आहेत आणि कल्याणीताई आता सध्या माझ्या समवेत आहेत. तर आज त्यांना द बर्निंग ट्रेन या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं. तर नक्कीच तर त्यांची फरमाईश तर आपण पूर्ण करूयात आणि खूप छान असं गीत आहे. नक्कीच आपल्या या व्हॉट्सअप फरमाईशला सुरुवातीचंच गीत जे एवढं सुंदर लाभणार आहे. अशीच वेगळी गीतं आज येतील अशी आशा करते. 30-30 गीतं न पाठवता वेगळी गीतं देखील पाठवणं आपल्या श्रोत्यांना गरजेचं आहे. नेहमी सांगते की 30 गीतं देऊ नका जे तुम्ही व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात ऐकत नाहीत, अशीच गीत देत चला. तर आज असंच द बर्निंग ट्रेन या चित्रपटातील गीत आलेलं आहे, याच गीताने सुरुवात करते. ऐकूयात जे आपल्या तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज येथे कर्मचारी आहेत कल्याणीताई, निदाताई, रेखाताई आणि बालिकाताई यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर आपण जिथे थांबतो तिथे देवाचीच धाव घेतो असं म्हणता येईल, आणि त्याच्याकडेच आपण प्रार्थना करतो की आमच्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं होऊ दे. जेव्हा सर्वच वाटा थांबतात किंवा विचार थांबतात, तिथे आपण नतमस्तक होतो आणि जो आपला मानतो आपण ज्याला त्याच्याकडे आपण जाऊन विनवणी करतो. असंच हे सुंदर असं गीत होतं की द बर्निंग ट्रेनमध्ये आपल्याला पाहायला असेल तर ती ट्रेन बर्न होत असते, म्हणजेच आग लागलेली असते, आणि तेव्हा प्रार्थना आहे ही खरं तर की आम्हाला वाचव, तूच वाचवू शकतोस, तुला वाटेल तेव्हा तू आम्हाला संपू देखील शकतोस, असंच सांगणारं असं हे सुंदर असं गीत होतं. आणि खरंच छान वाटलं हे गीत ऐकून देखील, खूप भारी वाटलं. तर पुढची फरमाईश अशाच गीतासाठी, श्रोते आहेत आपले नियमित श्रोते आहेत, ते आहेत मुकद्दर का सिकंदर या चित्रपटातील सॉन्ग ऐकायचं आहे असं म्हणतात श्री गिरीश कुलकर्णी काका. नाते पुते परिवार, सहपत्नी सौ राणी गिरीश कुलकर्णी, नाते पुते मुले चैतन्य गिरीश कुलकर्णी व प्रद्युम्न गिरीश कुलकर्णी, नाते पुते तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर. आज त्यांना गीत ऐकायचं आहे मुकद्दर का सिकंदर. हे देखील असंच गीत, म्हणजे काय म्हणतील की त्याच रिलेट असणारं गीत आहे की रोते हो आते हे सब हसता हुआ जो जाएगा, असंच सुंदर असं गीत ऐकायचं आहे. ऐकूयात मुकद्दर का सिकंदर या चित्रपटातील सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश कुलकर्णी फॅमिलीची.

छान अशा गीतांनी सुरुवात झाली तर आज आपण ठेवूयात जुन्या गीतांचा कार्यक्रम ठेवला तर हरकत नाही, कारण की अशीच विविध पद्धतीतली जुनी जी गाणी आहेत ते आपला मन मोहक करून टाकतात आणि आपला ती सतत ऐकाविषयी देखील वाटत असतात. तर अशाच आज गीतांचा कार्यक्रम घेऊयात. तर नक्कीच आज श्रोत्यांना मी सांगावं असं वाटतं की अशा टाईपमधलीच गीतं पाठवायची आहेत 70s 80s मधली, कारण की आपण सारखीच आता 90s मधली गीतं ऐकतो तर त्यामुळे आता आपण थोडासा ट्रॅक आज चेंज करूया. 70s 80s मधली गीतं आज तुम्ही पाठवायची आहेत 99705900 या क्रमांकावरती. दुपारचे 1:14 होत आहेत आणि मी आरजू प्रगती आहेच आपल्यासोबत. तर यानंतरची फरमाईश आहे सुंदर अशा गीतासाठी आणि शैलेंद्र आणि लता मंगेशकर यांचा आवाज आहे. खूप छान हे गीत मला ऐकायला खूप आवडतं आणि छान त्याचे लिरिक्स आहेत, गीत तेवढं सुंदर आहे. तर गीत गायलं आहे शैलेंद्र सिंग आणि लता मंगेशकर यांनी. बप्पीदांचं म्युझिक आहे आणि अमित खन्ना यांचं गीत आहे. तर हे गीत ऐकायचं आहे. आपले श्रोते आहेत, नियमित श्रोते आहेत आपले जे आहेत पहलगाम सलहर पहलगाम काश्मीर येथून आपले जे नियमित श्रोते आहेत पीरजादा मिराजुद्दीन नजामुद्दीन कैसरुद्दीन. बरेच दिवस झाले त्यांची फरमाईश प्ले नाही झाली आहे तर आज नक्कीच त्यांची फरमाईश पूर्ण करूयात. त्यांना गीत ऐकायचं आहे प्यार में कभी कभी ऐसा हो जाता है छोटी सी बात का फसाना हो जाता है.

आर जी प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेत आहात व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाचा. तर आज आपण जुनी गीतं घेत आहोत, अशीच सुंदर पुढचं देखील गीत आलेलं आहे. आज श्रोत्यांना सांगावं असं वाटतं की 70s आणि 80s मधली गीतं आज पाठवायची आहेत 9970509 या क्रमांकावरती. तर पुढची फरमाईश अशाच गीतासाठी मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचा आवाज आहे, एस डी बर्मन यांचं म्युझिक आहे, तर हसरत जयपुरी यांचं गीत आहे. तर पडद्यावरती दिसतात देवानंद, माय फेवरेट चॉकलेट बॉय देवानंद आणि नूतन यांच्यावरती हे गाणं चित्रित करण्यात आलेलं आहे. तर श्रोते आहेत सुनील ढेकणे, श्री शिवाजी महाराज चौक लातूर येथून आपली

फरमाइश पाठवणारे श्रोते आहेत. तेरे घर के सामने या चित्रपटातील गीत आहे, सुंदर असं हे गीत पाठवलं, थँक्यू सो मच सर. ऐकूयात सुनील ढेकणे सर आणि हां सुनील सरांचं एकच नाव आहे, त्यांनी ॲड्रेस दिला तर मला वाटलं की त्यांच्या मित्राचं देखील नाव आहे, तर ऐकूयात सुनील सरांची व्हॉट्सअप फरमाइश.

सलयानंतरची फरमाईश, पुढची फरमाईश देखील अशा छान अशा गीतासाठी. बपिदांचंच म्युझिक आहे आणि गीत आहे ते फारूक यांचं आहे आणि किशोरदांच्या आवाजातील हे सुंदर असं गीत आहे लहू के दो रंग या चित्रपटातील गीत. आज आपण 70s 80s मधली गीतं घेत आहेत तर तशीच गीतं येणं अपेक्षित आहे आपल्या श्रोत्यांकडून. तर असंच हे सुंदर असं गीत ऐकायचं आहे. नमस्ते आदरणीय प्रगतीताई, मी नामदेव गणपत राणी, मी पुण्यात देहूमध्ये राहतो. पुण्यात एका खाजगी कंपनीत कामाला आहे, तसेच एक योग शिक्षक आहे. मी माझ्या मूळ गावी सुट्टीला कोल्हापूरला आलो आहे. माझं गाव आदमापूर बाळूमामा देवालयापासून 3-4 किलोमीटरवर आहे. मला माझ्या गावासाठी आज गीत ऐकायचं आहे असं म्हणतात. पण सरांना तसं मी सांगितलं की आज आपण 70s 80s मधली गीतं घेतात, तर असंच गीत त्यांना देखील ऐकायचं आहे असं म्हणतात. तर एक छान असं लहू के दोरंग या चित्रपटातील गीत ऐकवते सर, आशा करते आवडेल, नक्कीच ऐकूयात. नामदेव गणपत राणे सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर म्हणजे सरांना गावाकडचं एक गीत ऐकायचं होतं, गावाकडे गेले होते म्हणून, तर मग मला नक्कीच हे असं गाणं आठवलं जे की त्यांच्या गावाकडे रिलेट होईल, गावाकडे गावावरतीच असावं असं त्यांनी सांगितलं होतं म्हणून नंतर चेंज केलं. तर पुढची फरमाईश घेऊयात. सुंदर असं गीत आहे पुन्हा एकदा देवानंद आणि नूतन यांच्यावरती जे गाणं खूप आवडतं ते देखील मला, तेरे घर के सामने या चित्रपटातील आहे. तर हे गीत ऐकायचं आहे. सोमवार टू सोमवार ज्यांची फरमाईश असते अशा आपल्या सुधाकर ढवळे नवी मुंबई येथून आपले नियमित श्रोते आहेत. बरेच दिवस झाले त्यांची देखील फरमाईश मी घेतली नाही आहे, तर आज त्यांची फरमाईश पूर्ण करूयात. ऐकूयात सुधाकर ढवळे सर नवी मुंबई यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला अशी सुद्धा बहर गीता ऐकण्यासाठी रेडिओ उतरण्याचा ऍप डाऊनलोड करायचा आहे प्ले स्टोअर ॲपवरून आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करायचं आहे. यानंतरची फरमाईश आहे समाधी या चित्रपटातील गीतासाठी. अमित चौधरी मंथन अर्णी यवतमाळ येथून आपले नियमित श्रोत आहेत, त्यांना आज हे गीत ऐकायचं आहे. तर ते म्हणतात आरजी प्रगती मॅम नमस्कार. नमस्कार सर, आज बऱ्याच दिवसानंतर सरांची देखील फरमाईश आहे. लता मंगेशकर यांचा आवाज आहे. तर सर म्हणतात या वर्षी आहे मान्सूनमध्ये सुपर अल्निनो इफेक्ट. ओके, यावर्षी आहे मान्सूनमध्ये सुपर अल्निनो इफेक्ट, त्या हिशेबाने शेतकऱ्याचे नियोजन करावे परफेक्ट. शेतकऱ्यांनी जास्त खर्चाला करावे इजेक्ट. शेतकरी ह्यावा धन्य व्हावा. ओके, शेतकरी व्हावा धन्य, धन्याने सुखी आणि शेतकऱ्याने करावे हर्टली सेलिब्रेट, असं पाठवलं सरांनी. तर नक्कीच सर, आपले जे शेतकरी बांधव आहेत यावर्षी नक्कीच समाधानी होतील अशी आशा करूयात. आणि ऐकूयात अमित चौधरी सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला समाधी या चित्रपटातील गीत ऐकलं तर यानंतर फरमाईश घेऊयात. मंगळवार टू मंगळवार ज्यांची फरमाईश असते असे आपले श्रोते म्हणजे रफिक इनामदार सर पानगाव येथून नियमित श्रोते आहेत. त्यांना आज गीत ऐकायचं आहे धर्मवीर या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. जिनत अमान आणि धरम पाजी यांच्यावर चित्र झालेलं हे सुंदर असं गीत आहे आणि लोकप्रिय ठरलेलं गीत आहे. ऐकवात रफिक इनामदार सर पानगाव येथून आपले नियमित श्रोते यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला छान असे गीते नंतर पुढची देखील सुंदर गीतं येत आहेत 70s 80s मधली. जसं मी म्हटलं आपल्या श्रोत्यांना की आज आपण 70s 80s मधली गीतं घेणार आहोत, तर यानंतरची फरमाइश घेऊयात. निपाणी येथून आपले श्रोते आहेत संजय यादव सर आणि ममादापूर असं दिले, मामादापूर असं काय आहे का सर, जर नाव चुकलं असेल तर प्लीज सांगा. निपाणी येथून आहेत बेळगाव बेळगम येथून कर्नाटका येथून, त्यांना सिलसिला या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. तर नक्कीच सर थँक्यू सो मच तुम्ही रेडिओ त्रिणासोबत कनेक्ट झालात आणि छान असं गीत आहे बिग बॉय अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यावरती चित्रित झालं, सुंदर असं गाणं आहे, फार आवडतं मला देखील. तर ऐकूयात संजय सरांची व्हॉट्सअप फरमाइश.

चला यानंतरची फरमाईश घेऊयात. बंदिश या चित्रपटातील गीत आलेलं आहे आणि आपले श्रोते आहेत गुळपूळ येथून. ते म्हणतात, माझा मित्र सरपंच कृष्णा चिकणे, बाळासाहेब देशमुख, विनायक चिकणे, रामदास चिकणे, चंदू टोंपे, आज बऱ्याच दिवसानंतर या सर्वांची नावं घेते, दाजी आप्पा, आभा चिकणे आणि आज त्यांना रंग भरे मौसम में हे गीत ऐकायचं आहे. आशा भोसले आणि किशोरदांचा आवाज आहे, गेलपींचं म्युझिक आहे. तर नक्कीच आज फरमाईश पूर्ण करा असं म्हणतात. बरेच दिवस झाले आमची फरमाईश पूर्ण नाही झाली आहे आणि तुम्हाला सांगितलं होतं म्हणतात द्राक्ष खायला या मॅडम, पण आम्ही द्राक्ष बागेत काम करत आहोत मॅडम आता म्हणतात. तर सुरेश मचाले सर देखील त्यांच्यासोबत आहेत, तर नक्कीच नेक्स्ट टाईम आपण पाहूयात, कधी आपल्याला टाईम भेटेल तेव्हा नक्कीच द्राक्ष खाण्यासाठी येऊ सर. तर ऐकूयात आपले सर्व जे गुळपूळ येथून श्रोते आहेत बाळासाहेब देशमुख सर आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवारांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला छान अशी 80s मधली गीतं आहेत, 70s मध्ये देखील, आणि तसंच मराठीमधली देखील अशी सुंदर गाणी आहेत जुनी जी आपला नेहमी ऐकाविषयी देखील वाटतात. त्यामध्येच एक गीत आहे जे खूप छान आहे, आपण नेहमी ऐकतो ते देखील गीत. हृदयनाथ मंगेशकर यांचं म्युझिक आहे, गीत देखील त्यांचंच आहे आणि आशा भोसले आणि हेमंत मुखर्जी यांचा आवाज आहे. तर गीत कुठलं आहे हे नक्कीच सर्वांना ओळखण्यावालंच गीत आहे, सर्वांच्या लक्षात असणारं राहिलेलं असं गीत आहे. ते गीत ऐकायचं आहे आपले नियमित श्रोते आहे ज्यांची मंगळवार टू मंगळवार फुरमाईश असते. असे आपले श्रोते आहेत आमचे मित्र, एका पक्षात न राहता अनेक पक्षातून सामाजिक कामं करणारे मित्रांना साथ देणारे, सदा वादळी जीवनात जगणारे, झुंजारवादी नेतृत्व असलेले मराठी चित्रपटातील हिरो हिरोंची भूमिका नाकारलेल्या हँडसम स्माईल देत कुणालाही भुरळ पाडणारे, क्या बात आहे. युवा नेते अभिजित साठे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असं म्हणतात. सर, विश्व मेने मेने हॅपी टू सॉफ द डे. रेडिओ तेनाकडून आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आणि माझी मंगळवार टू मंगळवार फरमाईश असते दारफळ सिना येथून आपले नियमित श्रोते अशोक शिंदे दारफळ माझ्यासोबत तेरणा रेडिओचे सर्व मित्र देखील आहेत असं त्यांनी सांगितले. चला तर खास काय म्हणतात की हिरोची भूमिका नाकारलेले हँडसम स्माईल देत सर्वांना भुरळ पाडणारे जे आपले सर आहेत अभिजित सर, त्यांना पुन्हा एकदा रेडिओ तेरणाकडून खूप सारे शुभेच्छा. ऐकवात अशोक शिंदे सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण एकदा आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. यानंतरची फरमाईश राजेश खन्ना आणि तनुजा यांच्यावर चित्रित झालेलं सुंदर संगीत, किशोर कुमार यांचा आवाज, आर्डिनचं म्युझिक, मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, मेरे जीवनसाथी या चित्रपटातील गीत आलेलं आहे. भीमा सहकारी साखर कारखाना टाकडी सिकंदर तालुका मोहळ जिल्हा सोलापूर, तर ते म्हणतात माझा व्यवसाय आहे कुशन मेकरचा, श्री लिंगेश्वर कुशन मेकर टाकडी सिकंदर. आज बऱ्याच दिवसानंतर सरांची देखील फरमाईश आली आहे. गणेश घोडके सर आहेत जे आज बऱ्याच महिन्यातून म्हणेन की त्यांनी फरमाईश पाठवली आहे. तर ऐकूयात गणेश घोडके सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: शिमारू के नए वीडियोस के लिए सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन को दबाना।
1: सलाई आनंदाची फरमाइश घेऊयात। नमक हलाल या चित्रपटातील गीतासाठी श्रोते आहेत आपले बऱ्याच, मला वाटतंय वर्ष झाल्यासारखं वाटतंय, बालू मनवर, रजनी मनवर, श्वेता मनवर, लकी मनवर, मनीष मनवर यांची तरोडा अरणी यवतमाळ येथून सरांनी आज बऱ्याच दिवसांनी, वर्षांनीच मला तर वाटतंय फरमाइश पाठवली आहे। तर सर फरमाइश पाठवत चला। आशा भोसले बप्पी दांचं आणि शशी कपूर यांचा आवाज आहे, अंजार यांचं गीत आहे, बप्पी दांचं म्युझिक आहे। ऐकूयात नमक हलाल या चित्रपटातील ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाइश मनवर फॅमिलीची।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. यानंतरची फरमाईश मंगळवार टू मंगळवार ज्यांची फरमाईश असते असे आपले श्रोते आहेत रंगनाथ क्षीरसागर सिद्धेश्वर नगर लातूर इथून लिहित आहेत. आज मौसम या थीमच्या अंतर्गत स्वरबहार हा कार्यक्रम खूप छान वाटला. तसंच बिक्स्ट्रा शोमध्ये जसपिंदर नरुला यावरील कार्यक्रम खूप छान होता. आज मंगळवार आहे तर आज माझी फरमाईश नक्कीच पूर्ण करा. आज पत्थर के सनम या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे असं म्हणतात. तर एक ब्रेकअप सॉन्ग आहे खरं तर मोहम्मद रफी यांच्या आवाजातील पत्थर के सनम. चित्रपट देखील खूप छान आहे. ऐकूयात आपले नियमित श्रोते जे आहेत त्यांच्यासोबत आहेत चतुराबाई, सारिका रिद्दी, तसेच बाबूराव शिंदे, रेणुका, गयाबाई, बाई सुरवसे, काजल, खुशी, हे सर्वजण देखील ऐकत आहेत असं म्हणतात. आज निलंगा येथे धोंडे जेवण करण्यास आलो आहे तर गाण्याची आतुरता नक्कीच आहे. तर नक्कीच सर फरमाईश पूर्ण करूयात. आज धोंडे जेवण करायला सर गेलेले आहेत तर सर्वांसोबत ते आनंद घेत आहेत. तर ऐकूयात रंगनाथ सर आणि त्यांच्या फॅमिलीसाठी ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला यानंतरची फरमाईश ऐकूय. सुदर्शन पाटील शेडशिंगे तालुका माढा. काल ब्रदर्स डे होता तर तेरणा रेडिओकडून सर्व श्रोत्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांनी. आणि खास त्यांना आज चल मेरे भाई हे गीत ऐकायचं आहे. बिग बी अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांच्यावर चित्रित झालेलं सुंदर असं हे गाणं आहे. नसीब हा चित्रपट आहे. मोहम्मद रफी यांचा आवाज आहे. आमच्या शेतामध्ये सर्व महिला मजूर काम करत आहेत. सारिका कोकाटे, सविता शिरतोडे, जनाबाई पाटील, प्रियंका पाटील, अनिता शिरतोडे, माझा आवडता छोकरा असं लिहिलंय शिवराज पाटील यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय. ऐकूयात सुदर्शन पाटील सर आणि त्यांच्या सर्व शेतामध्ये महिला काम करणाऱ्या यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला नसीब या चित्रपटातील गीत पुढची फरमाईश आहे. नमस्कार प्रगतताई, मी भरत पवार, अनिकेत फुटाणे, नोमान शेख, रहमान शेख, यश पवार, सार्थक पवार लातूर येथून लिहित आहे. आज आम्हाला गीत ऐकायचं आहे लता मंगेशकर यांच्या आवाजातील आशा या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे. आणि आम्ही फॅन वाइंडिंग करत रेडिओ तरणं ऐकत आहोत असं सांगतात. आज आमची फरमाईश पूर्ण करावी. आमची फरमाईश फेब्रुवारीपासून घेतली नाही आहे असं ते म्हणत आहेत. तर नक्कीच सर फरमाईश पूर्ण करते. सरांनी फोटो देखील पाठवला आहे की ते कसे वाइंडिंग करून ठेवत आहेत वायर्स. तर ऐकूयात आपले नियमित श्रोते आहेत भरत पवार, अनिकेत फुटाणे, नोमान शेख, रहमान शेख, यश पवार, सार्थक पवार लातूर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. 2:34 2:34 होत आहेत आणि कसे वाजले हे समजलंच नाही मला आज. तर पुढची फरमाईश खासम खास बऱ्याच दिवसानंतर आलेली, समाधान दादांची आलेली आहे. काय म्हणतात पाहूयात. वर्ष होतं 1995, माझा वर्ग होता 10th. मला पूर्णतः आठवतंय, मी त्या काळी कधीच चित्रपट पाहायचो नाही, परंतु रिलीज होणाऱ्या प्रत्येक चित्रपटातील गाणी अतिशय आवडीनं व मन लावून ऐकत असायचो. किती काळ लोटला, जवळजवळ 30 वर्षांहून अधिक काळ गेला, परंतु या गाण्याला मी माझ्या मनात जसंच्या तसं अगदी आजही जपून ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. संजू बाबा त्या काळी खूप खूप टॉपर ॲक्टर होते आणि त्यांच्या जोडीला जेबा बख्तियार यांनी जय विक्रांता या चित्रपटात केलेलं काम निश्चितपणे मला माहिती नाही, कारण मी प्रथमतः सांगितलं की मी चित्रपट पाहण्यात कधीच रस बाळगला नाही, परंतु प्रत्येक गीत निक्षून ऐकत असायचो आणि आज देखील तीच परंपरा मी अबाधित राखली आहे. आणि त्या चित्रपटातील गीत म्हणजे प्यार इकरार मेरे यार हो गया, हे गीत त्या काळी अतिशय जवान वाटायचं. आणि गीत ऐकताना जो जोश अंगात संचारत होता तो प्रसंग देखील आजसुद्धा मी पूर्णपणे अनुभवतोय. आणि ताईला सांगितलं आहे की आज 80s गाणी पाठवा, परंतु या गाण्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की हे गीत मी आपल्या रेडिओ तेरणावरून कधीच ऐकलं नाही. अगदी 80s प्रत्येक गाणी मला आत्ता या क्षणी सहज माझ्या डोळ्यासमोर उभी असताना देखील मी हेच गीत निवडलं आहे. त्यामागील पार्श्वभूमी काहीशी वेगळी आहे. कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातील हे गीत समीर यांच्या शब्दातून समोर आलं आणि आनंद मिलिंद यांच्या संगीत दिग्दर्शनात कसं खुलून गेलं हे समजलं नाही. माझं गीत घेतलं तरी मला आनंदच आहे आणि नाही घेतलं तरीही माझा मूड तसाच असणार आहे. अट घातली आहे तीच गाणी न वाजवण्याची. तेव्हा या शब्दाला जागून मी आज फरमाईश माझ्या सर्व श्रोते मित्रांपर्यंत पोहोचवतो आहे. यात माझे सर्व मित्र देखील सामील आहेत. अनंत कुलकर्णी, कुबेर मस्के, दत्ता कदम, हिरामण खिराडे, अमोल कांबळे, राजकुमार माने, दासप्पा दुर्गेदादा, ओमप्रकाश गीते सर, अकबर शेख सर, या मित्रांसोबत मी या गीताचा आनंद घेण्यासाठी आज निवांतपणे रेडिओ तेरणाच्या व्हॉट्सअप गाणी कार्यक्रमात सहभागी होत असताना मनाला नितांत आनंद देखील होत आहे. समोर प्रगती ताईचा स्मार्ट असा आवाज कानाला कोणत्याही गाण्याचा विसर पडू देत नाही, तेवढाच उत्तुंग कष्ट ती या कार्यक्रमात घेत असते. त्या अतोनात घेतलेल्या कष्टाबद्दल मी तिचं कायम कौतुक करत आलो आहे. यापुढे देखील तिचं कौतुक होतच राहील, कारण ती त्या कौतुकास पात्रच आहे. थँक्यू सो मच दादा. त्या कौतुकाच्या बदल्यात आज ती देखील मला फरमाईशमधून तेवढंच समजून घ्यायला विसरणार नाही. तर थँक्यू दादा, नक्कीच विसरणार नाही. मोर्या मेडिकल रेडिओ श्रोता संघ, समाधान दादा, संदेश दादा, अखिलेश दादा, बाबासाहेब कदम, शेखर दादा, माणिक तांबोळी, मुक्काम पोस्ट लोंढेवाडी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर इथून. चला तर ऐकूयात आपल्या दादांची, म्हणजे समाधान दादांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला यानंतरची फरमाईश, रोटी कपड्यावर मकान या चित्रपटातील गीत आलेलं आहे आणि बऱ्याच दिवसानंतर फरमाईश पाठवणारे श्रोते आहेत नवनाथ भाकरे सर मारडी सोलापूर येथून नियमित श्रोते आहेत ते देखील, पण बऱ्याच दिवसानंतर त्यांची देखील फरमाईश आली आहे. ते म्हणतात आजचा बिग स्टार शो छान झाला. नवनाथ भाकरे मारडी तसेच एल डी के वायडर्स सोलापूर येथून ऐकूयात नवनाथ सरांची व्हॉट्सअप फरमाईश. रोटी कपड्यावर मकान या चित्रपटातील सुंदर असं गीत, लता मंगेशकर मुकेश यांचा आवाज, यल्पींचं म्युझिक, वर्मा मलिक यांचं गीत.

चल व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच. आपल्यासोबत 2:50 होत आहेत. आणखीन भरपूर फरमाईशी राहिलेल्या आहेत. तर बऱ्याच दिवसानंतर ज्यांची फरमाईश आली आहे असे आपले श्रोते संतोष हसपे सर आहेत स्वारगेट पुणे येथून. आपले नियमित श्रोत आहेत ते देखील आणि कधीतरी ते देखील फरमाईश पाठवत असतात. तर सरांना आज हाती मेरे साथी या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. तर खूप छान असं गीत आहे, रिलेट करणारं जीवनाशी गीत आहे की आपण या दुनियेत जर आपल्याला राहायचं असेल तर काम करणं किती इम्पॉर्टंट आहे हेच सांगणारं असं गीत आहे. ऐकूयात संतोष हसपे सर स्वारगेट पुणे येथून यांची व्हॉट्सअप फरमाईश.

दुपारचे 3 वाजत आहेत, कसे वाजले हे खरंच कळत नाहीच. आज आपण 80s मधली गीतं घेतलीत आणि बऱ्याचशा श्रोतांनी ती गीतं देखील दिलेली आहेत तशी सुंदर. तर खरं तर हाती मेरे साथीबद्दल सांगायचं झालं तर मम्मीला माझ्या खूप हा चित्रपट आवडतो. कधीही तो लागला की चित्रपट तिला फार आवडतो आणि सगळी गाणी देखील तिला आवडतात. राजेश खन्नाबद्दल नेहमी ती बोलत असते आणि तिला हे गाणं हाती मेरे साथी या चित्रपटातील तिला सगळीच गाणी आवडतात. तशी तर चित्रपटच तिला फार आवडतो आणि कधीही लागला तरी ती आवर्जून तो चित्रपट पाहत असते असा तो हाती मेरे साथी हा चित्रपट आहे तिच्या आवडीचा. तर पुढची फरमाईश घेण्याअगदी सांगते की मगाशी समाधान दादांकडून मित्रांची बरीचशी नावं राहिली होती, तर ते म्हणतात माझ्या मित्रांच्या यादीतून सचिन झेंगडे सर, सुधीर शिरोकर, रशीद इनामदार, रफिक इनामदार, सैफान शेख, शिवाजी उकंडे हे विसरले, त्याबद्दल त्यांची क्षमा मागतो. आणि म्हणतात की अमित नारायण लोंढे यांची आठवण आली बघ, जरा ते कुठे गेलेत त्यांना जरा संबोधित कर असं देखील दादांनी सांगितलं. तर अमित नारायण लोंढे सरांची आय थिंक सो मागच्या दोन आठवड्याखाली त्यांची फरमाईश आली होती दादा. आय थिंक सो तुम्ही ऐकली नसेल पण आली होती त्यांची फरमाईश, पण आत्ता सध्या तरी ते दिसत नाही आहेत. तर पुढची फरमाईश घेऊयात. असंच एक गीत आहे जीवन मृत्यू या चित्रपटातील गीत आहे, लोकप्रिय ठरलेले हे देखील गीत आहे आणि लता मंगेशकर यांचा आवाज आहे, मोहम्मद रफी यांचा देखील आवाज आहे. लोकप्रिय ठरलेले हे देखील 80s मधलं गीत आहे, यल्पींचा म्युझिक आहे, आनंद बक्षी यांचं गीत आहे. तर हे गीत ऐकायचं आहे आपले श्रोते जे आहेत गांगणे टेलर कर्जत येथून आपले नियमित श्रोते आहेत, आज त्यांना हेच गीत ऐकायचं आहे. ऐकूयात गांगणे टेलर कर्जत यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चल तर दुपारचे वाजताय, 3:02 होत आहेत. व्हॉट्सअप फरमायशू गाणी या कार्यक्रमात मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. आणखीन खूप फरमायशू राहिलेल्या आहेत, पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. कुदरत या चित्रपटातील गीत आलेलं आहे राजेश चव्हाळे व माझे मित्र बबनराव वाकचौरे, कोळपेवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथून. तर ते म्हणतात राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं गीत आहे. त्यांच्यासोबत हेमा मालिनी देखील आहेत. तर ऐकूयात एक सुंदर असं गीत आहे लता मंगेशकरांच्या आवाजातील, कुदरत या चित्रपटातील. ऐकूयात राजेश चव्हाळे सर आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराची व्हॉट्सअप फरमाईश.

चला जाता जाता पुन्हा एकदा एक सुंदर असं गीत आलेलं आहे आणि गीत ऐकायचं आहे आपले सोमवार टू सोमवार फरमाईश पाठवणारे श्रोते आहेत, पण त्यांची काल फरमाईश पूर्ण नाही झाली, आज त्यांची फरमाईश पूर्ण करूयात. आमच्या कुटुंबाच्या आवडत्या आणि लाडक्या प्रगतीताईंना माढ्यातून राजकुमार माने सरांचा सप्रेम नमस्कार. नमस्कार सर. ताई, माझ्याकडे काही बरेचसे किस्से असतात, ते मौलिक असतात आणि ते सहजासहजी कुठेही सापडत नाही, असा एक किस्सा. राज कपूर यांच्या श्री 420 या चित्रपटातील रमय अवस्थाव्या ह्या लोकप्रिय गाण्याच्या निर्मिती मागचा असाच एक रंजक किस्सा आहे. संगीतकार शंकर जयकिशन आणि गीतकार शैलेंद्र हसरत जयपुरी एकदा खंडाळ्याला जात असताना एका धाब्यावर चहा पिण्यासाठी थांबले. तिथे रमया नावाच्या तेलुगू वेटरची वाट पाहत असताना शंकर यांनी कंटाळून रमया वस्तावया, रमया लवकर ये, असं गुणगुणायला सुरुवात केली. या ओळीला शैलेंद्र यांनी मैने दिल तुझको दिया याची जोड दिली. मुंबईत परतल्यावर राजकपूर यांनी ही संकल्पना प्रचंड आवडली वस्तावया या तेलुगू शब्दाला हिंदी योग्य शब्द न मिळाल्याने तो शब्द जसाच्या तसा ठेवण्यात आला. मोहम्मद रफी, लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं हे गीत आजही भारतीय चित्रपट संगीताला एक मैलाचा दगड मानला जातो आणि हेच लोकप्रिय गीत आज मला ऐकायचं आहे. राजकुमार माने, जयश्री माने, राजकिरण माने, ऐश्वर्या गणेश सातपुते, अकलूज प्रियंका गणेश पावरकर पुणे, जयकिरण माने आणि संपूर्ण माने परिवार राहणार माढा, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. सोमवार टू सोमवार फरमाईश असते, पण काल त्यांना म्हटलं होतं उद्या घेते, तर आज नक्कीच त्यांची फरमाईश घेऊयात आणि भेटूयात उद्या याच गीतासोबत. टाटा बायबा म्हणणार आहे कारण की आपल्याकडे गेस्ट देखील आलेले आहेत, तर भेटूयात उद्या. तोपर्यंत ऐकत राहा, आनंदी राहा आणि काळजी देखील घेत राहा. बऱ्याचशा श्रोत्यांच्या आणखीन फरमाईशी राहिलेल्या आहेत, तर त्यांना सॉरी म्हणते आणि भेटूयात उद्या. ऐकत राहा, आनंदी राहा, काळजी देखील घेत राहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा यशदायी प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आता यशाच्या वाटेवर निघाल्यानंतर यशाचं मार्गक्रमण करत असताना त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव येत असतात आणि याच अनुभवाचं शेअरिंग आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत असतो। आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे दीपाली सोनवणे यांना। त्या मूळतः राहणाऱ्या मुंबईच्या आहेत आणि त्यांनी 2020 साली इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँचमधून त्यांचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे। दीपाली सोनवणे यांचं शिक्षणसुद्धा मुंबई इथे झालेलं आहे, गुरु नानक हायस्कूल इथे, आणि त्यांचं पॉलिटेक्निक जे आहे ते SHM इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी उल्हासनगर या ठिकाणाहून झालेलं आहे। तेव्हा आज आपण दीपाली सोनवणे यांचे अनुभव जे आहेत ते ऐकणार आहोत आणि त्याच्यातून काही ना काहीतरी आपण मोटिवेशन मिळवणार आहोत। दीपाली, मी तुमचं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये।
2: थँक्यू सर।
1: जसं की मी आत्ता इंट्रोडक्शन करताना असं सांगितलं की आपण तर मूळतः मुंबईचे आहात आणि पुन्हा त्याच्यानंतर आपण उस्मानाबादला आलात खास इंजिनिअरिंग करण्यासाठी, तर सगळ्यात अगोदर तर हे सांगा की तुम्ही उस्मानाबादची निवड कशी केली तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाची?
2: उस्मानाबादची सगळ्यांची स्टोरी डिफरंट आहे, माझी खूपच डिफरंट आहे। उस्मानाबादची निवड मी यासाठी केली की फ्रॉम 2013 मी एंगेज होती एका पर्सनशी जे कळमला राहतात। तर मग त्यांच्याशी म्हणजे असं नाही, लकीली माझा नंबर मी फर्स्ट 10 मध्ये टाकला होता तेरणा, तर माझी नंबर 5 अलॉटमेंट झाली फायमध्ये तेरणा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग। लकीली मला ते मिळालं, ते माझ्यासाठी होप्स होतं की मी लॉंग डिस्टन्सवरून थोडासा जवळ राहील रिलेशनशिप, बिकॉज मुंबई टू कळंब हे खूप दूर पडत होतं। तर मग माझ्या मी त्या पर्स्पेक्टिव्हनी तेरणाला बघितलं, आफ्टर दॅन माझा तो पर्स्पेक्टिव्ह चेंज झाला जसं जसं मी करिअर माझं करायला लागले त्या हिशोबाने।
1: अच्छा, मग ज्यावेळेस तुमचं आता मुंबईच्या खऱ्या अर्थानं शिक्षण झालं होतं, तिकडे पण तुम्हाला एज्युकेशनचा विषय होता, पण तरी सुद्धा तुम्ही एका कॉजमुळे एका गोष्टीमुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचलात, पण एकदा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं नेमकं की आपण मुंबईसारख्या गर्दीच्या मोठमोठ्या बिल्डिंगच्या शहराच्या ठिकाणी सोडून एखाद्या ग्रामीण भागात आलो, असं काय तुम्हाला फील झालं?
2: तसं काय म्हणजे एवढं डिफरन्स मला नाही वाटला, बिकॉज काय आमचं गावाचा भागच हा आहे, आम्ही मूळचे बीड जिल्ह्याचे, तर मग मला एक असं होतं की आपण कधी जास्त गावी राहिलो नाही, आपलं कोण घर वगैरे नाही आहे, तर मी त्या ॲडजस्ट करू शकते, ट्राय करायला काय हरकत आहे, काहीतरी नवीन शिकायला मिळेल। आणि माझ्या पॅरेंट्सनी मला ह्यासाठी खूप सपोर्ट केला, तर मेन माझे फादर जास्त ह्या गोष्टीसाठी ते खूप ओपन माइंडेड आहेत, तर मग त्यांनी मला एकदम ब्रेवली मला इथे पाठवलं आणि फर्स्ट वीकच माझ्यासाठी थोडा हार्ड झाला, क्लायमेट वगैरे, थोडं हेल्थ चेंजेस, म्हणजे फर्स्ट इयर माझं थोडं हेल्थमुळेच गेलं। आणि
1: उस्मानाबादचं तर वातावरण खूप सुरेख आहे, तशा अर्थानं
2: तसं
1: प्रदूषण मुक्त आहे।
2: हा, ते तर आहे, वातावरणामुळे नाही, पाणी आणि थोडं खाणं थोडं मेसचं पडतं त्यामुळे, बाकी तर काहीच मला काही इश्यू नाही आला। की फक्त हे की मला सगळे, मी पहिलं 1-2 दिवस आले कॉलेजला तर सगळे वेगळ्या नजरेने बघायचे, बिकॉज मी कॉलेजमध्ये एकमेव मुलगी होती जी जेंट्स स्टाफ सोडून मी एकटी शर्टिंग करायची पूर्ण कॉलेजमध्ये। अजून आता माहीत नाही, पण तेव्हा एकही पोरगी शर्टिंग इन असं शर्ट टकिन नव्हती करत, तर मग मी ही एकमेव मुलगी जी कॉलेजमध्ये, तर मग त्यामुळे मी असं डोळ्यात राहिली सगळ्यांच्या। हा, आणि सेकंड थिंग की मी बॅग्स अशी नॉर्मल बॅग्स कॅरी नव्हती करत, मी पर्स कॅरी करायची, आणि त्या टायमाला मी माझा बिझनेस सुद्धा हँडल करत होती, तर मग मी ॲज अन एंटरप्रेनरच ते पण करत आणि शिक्षण पण करत मी हे करत होते, बिकॉज माझ्यावर थोडं फॅमिलीचं पण हे होतं।
1: बरोबर।
2: आणि छान गेलं माझं, असं काय मला डिफिकल्ट नाही गेलं.
1: नाही, आपण कॉलेजच्या तर एक्सपिरियन्स वर येऊयात, पण त्याच्या अगोदर स्कूलिंग जे झालं ते गुरु नानक स्कूल मुंबईमध्ये आणि त्याच्यानंतर पॉलिटेक्निक उल्हासनगरमध्ये. तर मग नेमकं काय तिथलं कसं वातावरण होतं, तिथं कसं जीवन होतं मग? कारण ते तर मग शेवटी तुम्ही जिथं राहताय तिथंच होतं.
2: हो, तिथे कसं पूर्ण इंग्लिशमध्ये आम्ही कम्युनिकेशन करायचो फ्रॉम नर्सरी टू टेन्थ. आणि इवन माझी फॅमिली पण चांगली वेल एज्युकेटेड आहे. माझी मम्मा, आम्ही कधी क्लासेसमध्ये वगैरे गेलो नाहीत दहावीपर्यंत का डिप्लोमापर्यंत. सगळे माझी डिप्लोमापर्यंतचा अभ्यास माझ्या मम्मीने घेतला आहे. तर नंतर माझ्यासाठी तो ड्रास्टिक चेंज होता, बिकॉज मम्मी माझी कोमामध्ये, त्यातून बाहेर आलेली, तिची फुल मेमरी लॉस. आणि मी ही सडन हिथं आलेली, माझा अभ्यास कसा घेईन, काय घेईन. पण डिफरन्स असं आहे की हितरचा स्टाफ पण खूप वेल क्वालिफाईड आहे उस्मानाबादमध्ये, नो डाऊट. हेल्पफुल स्टाफ आहे कम्पेअर टू मुंबई. हितरचा स्टाफ जास्त हेल्पफुल आहे. मुंबईमध्ये स्ट्रिक्टनेस खूप आहे स्टडीजला घेऊन. म्हणजे त्यामुळे काय होतं, पोरं कन्झर्वेटिव्ह होतात की बाबा विचारू की नाही विचारू. स्ट्रिक्टनेस खूप आहे स्टडीजमध्ये. आणि उस्मानाबादमध्ये कसं आहे की लोकल रिजनल टीचर स्टाफ असल्यामुळे लोक पोरं लवकर इझिली कम्युनिकेट करतात. तर मग इझिली कम्युनिकेट करतात त्यामुळे कसं ते पोरांना जास्त हेल्पफुल होतं. पण माझं असं होतं की इथे थोडंफार पण इंग्लिश कम्युनिकेशन जास्त होत नाही पोरांचं. इवन सब्जेक्ट आहेत आपले, बालाजी चव्हाण सर आहेत जे फर्स्ट इयरला शिकवतात, सेकंड इयरला पण इंग्लिश ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट शिकवतात ते, कम्युनिकेशन स्किल्स म्हणून CS1 CS2. ते एवढे उत्तम शिकवतात पण पोरं तेवढ्यात इंटरेस्ट घेत नाहीत जेवढे आता हाच जर सब्जेक्ट किंवा तेच सर जर एवढे मोटिवेशन देतात किंवा एवढं प्रॉपरली ते गाईड करतात. मला 3 इयर्समध्ये त्यांनी खूप गाईड केलं, म्हणजे मला नाही सगळ्याच मुलांना, पण त्यातले 100 मधून 10 घेणारे असे होते की त्यांना इंग्लिश लँग्वेजचं महत्त्व कळतं. आणि बाकी शिकवण्याची पद्धत पण एकदम सेम आहे. जसं आपलं आता तर प्रोजेक्टर्स वगैरे पण आले, तिथं पण सेम आहे. प्रॅक्टिकल्स आपलं खूप छान आहे, प्रॅक्टिकल एन्व्हायरमेंट पण खूप छान आहे आपलं कॉलेजचं कम्पेअर टू मुंबई, छान आहे. इव्हन इथे सोफिस्टिकेटेड, म्हणजे चांगले असे स्पेशियस लॅब्स आहे. तिथे तर खूप कंजेस्टेड असतात. एका लॅबमध्ये 40-50 पोरं बसवतात. तरी पोरांना ती शिकण्याची जिद्द असते. पण इथं आपण 20 बसवले तरी पोरं कम्प्युटरसाठी भांडणं करतात. म्हणजे हा थोडासा असं हे होतं. पण मला काय एवढा डिफरन्स वाटला, म्हणजे स्टाफ आपला खूप छान आहे तेरणाचा, खूप मला खूप सपोर्ट केला.
1: बरं, मग आता इथं कॉलेजमध्ये वावरत असताना जसं की तुम्ही म्हटलात आत्ता दीपाली की जसं तुम्ही वेगळ्या पद्धतीची ड्रेसिंग करायचा किंवा तुमचं वावरणं जे होतं ते अर्थात ते तुमचं बाय नॅचरली होतं, तुम्ही काय असं मुद्दा

0: लाईफस्टाईल तशी होती. मग तुमच्या जवळ मैत्रिणी झाल्या इथल्या ह्या सगळ्या, मग तुमचं कॉन्व्हर्सेशन कसं व्हायचं आणि मग कॉलेजमध्ये एकूण 3 वर्ष तुमचे कसे गेले अकॅडमिक्सला सोडून अदर ऍक्टिव्हिटीजमध्ये?
1: अदर ऍक्टिव्हिटीजमध्ये मी कॉलेजमध्ये ॲज अ हे करायला, म्हणजे अँकरिंग करायला, स्पीचेस द्यायला, किंवा कोण गेस्ट असेल त्यांना ऑनर करायला, वेलकम करायला माझं नाव असायचं लिस्टमध्ये. अजून 1-2 पोरी होत्या ज्या मेकॅनिकलच्या वगैरे होत्या, स्टुडियस होत्या, नो डाऊट माझ्याहून थोड्या सिनियर होत्या. ॲज युजल ते सिनियर असल्यामुळे त्यांचा नंबर पहिले येईल. पण मला पण खूपदा चान्स दिला. NS बिरादार सर हे आपल्या कॉलेजचे माजी प्रिन्सिपल, ते मला खूप म्हणजे पॉझिटिव्हली, म्हणजे कुठेही गेलं की सोनवनेला बोलवा हे त्यांचं वर्ड असायचं. आणि हॉस्टेलमध्ये असताना कसं, पोरी छान होत्या असं नाही, मनाने खूप छान, पण ते असं ना, ही अशी राहते, ही रोज लिपस्टिक लावते, ही अशी जीन्स घालते, ही म्हणजे मी पण ह्या लाईफस्टाईलनुसार राहत होते. मी असं तिथं तर मी शॉर्ट्स वगैरे असं वेअर करणार, वन पीस, इथे मी तसं वेअर नाही केलं कारण की मला पण माहिती आहे हे एन्व्हायरमेंट कसं होतं. तर मग इथे तशी राहा. पण पोरींमध्ये कसं करायची की हिच्यावर विश्वास ठेवा, म्हणजे थोड्या दबकायच्या. बिकॉज का की माझी जी फ्रेंडशिप जास्त आहे ना, मी बॉईजशी जास्त ओपन अप होते, किंवा जास्त फ्रेंडशिप माझे क्लोज बॉईजशी होते कम्पेअर टू गर्ल्स आताही. तेव्हा पण त्यांना असं वाटायचं ही पोरांशी बोलते मग आमचं पण नाव येईल असं. पण ते पोरं इतरचे नसायचेच, ते माझे स्कूलिंगपासून डिप्लोमापासूनचे पोरं. ते कधी कधी मला हॉस्टेलवर भेटायला यायचे, किंवा ते कधी असे आमच्या इथं ग्रीटिंग आम्ही हग करून करतो, तर ते त्यांना असं एकदम वाटायचं की हे काय आहे नवीन असं. पण पोरींचं कसं थोडं खूप कन्झर्वेटिव्ह, म्हणजे त्यांनी असं केस जरी खोलले तरी असं त्यांना वाटायचं आमच्या गावाकडचं कोण पोरगा बघितला ना माझ्या घरी सांगत ही केस घोरून कॉलेज, म्हणजे एवढं त्यांना दडपण आहे हॉस्टेलच्या पोरींना, खूप खूप ह्याच्यात दडपण. म्हणजे मी कॉलेजच्या आचारा माझ्या क्लासमेटचे नोट्स शेअर केले, किंवा मी त्याच्याशी बोलताना दिसले तर ते माझ्या घरीपर्यंत जाईल, हे ह्या गोष्टी खूप फेस केल्या. मग त्यांच्याकडनं कोणाच्या घरी कधी समजलं तर त्यामुळे त्यांचं शिक्षणही थांबलं, अशा पण काही पोरी होत्या. काय काय पोरी अशा होत्या की म्हणजे फक्त हे की ते नंतर मग असं काय म्हणतात पॅरेंट्सकडून पैसे घेऊन आपण फक्त स्टे करतोय, आणि नंतर त्यांचा एक पर्स्पेक्टिव्ह होता कितीतरी काय केलं तरी आमचं लग्न घरचे म्हणतील तिथंच लागणार आहे, तर मग काय करायचं शिक्षण घेऊन. तिथलचे पण सासू सासरे कोण आम्हाला म्हणजे एक टाइमपाससाठी पण म्हणू शकतात या.
0: आता हे झालं सगळं लाईफस्टाईलच्या बाबतीतलं. आता आपण त्याच्यातला एक दुसरा पुढचा टप्पा पाहूया, तो म्हणजे असं की ठीक आहे पण ते शेवटी शिक्षण घेत आहेत, इंजिनिअरिंग सारखं शिक्षण घेत आहेत, आणि जसं तुमचा कालावधी होता तो 2016 पासून 2018-20 पर्यंतचा होता, तर हा जर सगळा विषय आपण चेकआउट केला तर ठीक आहे ना. आता नवीन युग आहे, तरी सुद्धा ह्या मानसिकतेतल्या मुली सुद्धा आज तेरणा अल्युमिनीच्या जर पाहिल्या तर जवळपास मुंबई, पुणे, बेंगलोर, हैदराबाद सगळीकडे
1: ओपन अप झाल्या. म्हणजे जसं त्यांना पुढे स्टेप फॉरवर्ड जात गेले तसं त्या ओपन अप झाल्या. इव्हन माय फ्रेंड्स, खूप फ्रेंड्स आहेत माझ्या.
0: आता मला तोच प्रश्न विचारायचा होता दीपाली तुम्हाला की जसं आता तुमचं पूर्ण जीवन जे आहे ते मुंबईमध्ये गेलं, आता मुंबईचं सगळं धकाधकीचं जीवन, किंवा आम्ही इकडे पाहिलेलं असतं की चित्रपटामध्ये मुंबई कशी आहे अशी पाहिलेली असते, कदाचित 1-2 येणं जाणं झालेलं असतं. पण जसं तुम्हाला इकडलं ग्रामीण भागातलं वातावरण थोडंसं नाही पडलं असतं, तसं आम्हाला शहरी भागातलं एकदम गर्दीचं वाटतं. पण तरी सुद्धा जर समजा इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं तर आपल्या उसासारख्या भागामध्ये तर लगेचच जॉब भेटणं शक्य नाही, त्यासाठी आपल्याला निश्चितच इंडस्ट्रियल एरिया पुणे मुंबई अशा ठिकाणी जावं लागणार. तर तुम्हाला काय वाटतं की इथल्या मुलींनी काय अशी थॉट प्रोसेस ठेवली पाहिजे की जेणेकरून त्यांना पुढे इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर एक कॉन्फिडेंटली त्यांना स्वतःला प्रेझेंट करता येईल, मग ते मुंबई असेल, पुणे असेल, बेंगलोर कुठेही असेल, एनिवेअर, तर त्यांनी त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांचा माइंडसेट कशा पद्धतीनं सुधारवला पाहिजे जेणेकरून त्यांना खूप चांगल्या पद्धतीने कॉन्फिडेंटली कंपनीसमोर जाता येईल.
1: कंपनीसमोर कॉन्फिडेंटली जातास ॲज अन एंटरप्रेनर, मी ॲज अ स्टुडंट पण आणि ॲज अ एंटरप्रेनर पण सांगते, एक आपलं असं दिसलं नाही पाहिजे की आपण लो कॉन्फिडेंट लेवल आपलं, म्हणजे रॉंग जरी असलं तर थोडा कॉन्फिडन्स ऑरा त्यांनी मेंटेन केला पाहिजे. चच पप्पा करत म्हणजे अडकून अडकून बोलणं, त्यासाठी त्यांना मिररमध्ये सेल्फ बोलायची प्रॅक्टिस, किंवा फ्रेंड्समध्ये पण ते इंग्लिशमध्ये तुटकी फुटकी नंतर ते इम्प्रूव्ह करतील. स्टाफसोबत बोलताना थोडं रिस्पेक्टफुली बोलतात, पण ओ सर का सर हे वर्ड्स नाही, म्हणजे एक पोलाइटनेस त्या शब्दात हवा, तर जाऊन तो पुढं त्यांना खूप हेल्पफुल होतं. बिकॉज आपले जे डिग्निटरीज असतात तिथे पुढे जाऊन मॅनेजर्स व्हाईस चॅन्सलर्स वगैरे ते नाही हे खपवून घेत त्या साईडला. अजून सगळ्यात जास्त सगळ्यात बेस्ट प्रॅक्टिस आहे की मिररवरून, कारण की तिथं कोण चेष्टा करणारं नसं नाही, आपल्याला समजतं की आपण कसं बोलतोय करून. एक स्क्रिप्ट लिहा, स्क्रिप्ट ती वाचा, स्वतःचं इंट्रोडक्शन प्रॅक्टिस करा, 100 वेळेस करा, बिकॉज तुम्हाला पहिला प्रश्न ऍज अन इंटरव्ह्यूअर तोच विचारणार, इंट्रोड्यूस युअर सेल्फ. तो इंट्रोडक्शनच तुमचा जेव्हा तो बेस्ट डिझाईन 100 out of 100 तेव्हा तुम्ही त्याच्यात मग पुढचे प्रश्न तुमचे ठरलेले असतात. आणि त्याच्यावर ड्रेसिंग सेन्स फॉर्मल्स मोस्टली वेअर करा, फॉर्मल्स वेअर करा, कॉन्फिडेंट रहा. अजून स्टाफशी पण तुम्ही ह्या संदर्भात भरपूरचे इथं पोरं चर्चा करत नाहीत. कॅम्पस इंटरव्ह्यू येणार आहे तर काय प्रश्न बाबा विचारले जातील, किंवा सर आम्ही काय बोलू, किंवा आम्हाला थोडं अजून हेल्प आउट करा. म्हणजे स्टाफ असं नाही, असा विचार नाही ठेवायचा की बाबा स्टाफलाच गरज आहे, गरज तुम्हाला आहे. तुम्ही स्टाफला अजून हे करणार तर आपला स्टाफ खूप हेल्पफुल आहे, तो हर एक सेकंड हर एक पाथवर तुम्हाला हर एक स्टेपवर तुम्हाला हेल्प करतो. मला खूप हेल्प केलेली आहे, माझ्या अनुभवानुसार सांगते. माने सर आहेत, देशपांडे सर आहेत, बालाजी चव्हाण सर आहेत, वाक्सर होते ते आता हे झाले, ते आमचे रेक्टर होते हॉस्टेलचे, खूप हेल्प केली आहे त्यांनी. प्रत्येक ह्याला त्यांनी मला गाईड केलं आहे. आपल्या इथं तुम्ही जर इंटरव्ह्यू चांगले देतात तर कंपनी पण दुसरे यायला इंटरेस्टेड दाखवणार, बाबा इथलचे किड्स चांगले आहेत आपण घेऊ. जर तुम्ही मुंबई पुण्याला जाणार बाबा दगदगीचं वातावरण, तर ते थोडं म्हणजे आम्हाला, मला कसं इथं डिफिकल्ट झालं तसं त्या पोरींना पण होईल. एक त्याचा छोटा किस्सा सांगू इच्छिते. माझे पप्पांचे एक फ्रेंड आहेत, ते इंडस इन्व्हर्टर्सचे ओनर आहेत, डुमरे, विजय डुमरे करून, तर ते डोंबिवलीला आहे इंडस इन्व्हर्टर्स म्हणून. तर मग मी अप्रोच करून पुढाकार घेऊन माने सरांना आम्ही ते कन्सल्ट केलं, आणि माने सरांनी ऑफिशियल आपल्या कॉलेजथ्रू लेटर दाखवून आपले माझ्या बॅचचे 8 स्टुडंट्स इन्क्लुडिंग मी, आम्ही 1.25 महिना इंटर्नशिपला होतो डिग्रीला. तिथं त्यांनी इंडस पूर्ण, पण त्यांनी त्यातून आमच्या ह्याच्यातून फायनल इयरला त्यांनी फक्त एकाला सिलेक्ट केलं. तेव्हा जेव्हा मी त्या पोरांना हिथून तिथे नेलं, ते पोरं माझ्या घरीच होते, ते डोंबिवली टू अंबरनाथ ऑलमोस्ट 1/2 hour ट्रेनचं ट्रॅव्हलिंग, पण ते स्टार्टिंगला 1-2 दिवस 4-5 दिवस थोडं चार्ज पडले, घाबरले गर्दीत वगैरे, कारण की मी यूज टू होते, ते पण तेवढे नव्हते. तर मी त्यांना थोडं सांभाळत करत विचारत म्हणजे कसं नेलं, सगळे पाथ सांगितले. तर तुम्ही तसे कोणचे रिलेटिव्ह असेल किंवा कोण फ्रेंड्स असेल, जर तुम्हाला मुंबईला कुणाला काही हेल्प पाहिजे असेल तर तुम्ही मलाही कॉन्टॅक्ट करू शकतात. तर मग हेल्प करत करत मग त्यांना सवय झाली. एक टाईम असा आला 15 दिवसानंतर ते स्वतः ट्रॅव्हल करायला लागले, तर ते थोडं कोपअप करायला हे होतं. जसं पुण्याला बसचं ट्रॅव्हलिंग आहे तसं मुंबईला आहे. मुंबईला ईस्ट वेस्ट हे तुम्हाला प्रॉपर लक्षात येईन तर तुम्ही घाबरायचं कारण नाही. मुंबई कधीच कुणाला उपाशी ठेवत नाही. मुंबईची हे मुंबईमध्ये कधीच कोण उपाशी राहत नाही. तर तुम्ही कधीही काय असेल तर ईस्ट वेस्ट हे तुमचं लोकेशन प्रॉपर असलं की तुम्ही ज्या ठिकाणी प्रॉपर पोहोचताल, आणि जिथं तुम्ही रिक्रूट होतात ज्या कंपनीमध्ये ते पण लोक तुम्हाला खूप हेल्प करतील. फक्त घाबरू नका. जसं तुम्ही पुण्याला जायला कॉन्फिडेंटली जातात तसं मुंबईसाठी हे ट्रेनसाठीच पोरं यायला नको म्हणतात. बाकी त्यांना बँगलोर चालेल, चेन्नई चालेल, बट ते आर साऊथ बेस्ट सिटीज. तिथे आपली मुंबईत तरी रिजनल लँग्वेज आपली चालेल, पण तिथे टिकणं, जर तुम्ही मुंबईत आणि पुण्यात टिकला तर तिथे थोडं ऐकून तिथं तुम्हाला अजून छान प्रोग्रेस आणि तुमची ग्रोथ होईल एवढंच.
0: दीपाली, जसं की आता तुम्ही आता हा एकतर खूप चांगला डिफरन्स सांगताय, कारण हाच बेसिक विषय होता. बऱ्याच वेळेस मी इथल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलींशी पण बोलताना किंवा जे कोणी आतापर्यंत इंटरव्ह्यूज केले तर त्यांच्यातून हा एक बेसिक पॉईंट नाही आला होता की मुलींनी कशा पद्धतीनं त्यांनी ग्रुमिंग करायला हवं स्वतःचं. तर तो एक भाग झाला. पण तुम्ही आता सध्या काय करताय? 2020 साली तर तुमचं पासआउट झालं, खऱ्या अर्थानं 2018 व्हायला पाहिजे होतं. तुम्ही घटना सांगितली तुमच्या आईंची, त्याच्यामुळे तुम्हाला ते लेट झालं. पण आता 2020 नंतर पासआउट झाल्यानंतर काय करताय तुम्ही?
1: 2020 नंतर पासआउट झाल्यानंतर मी 2018 लाच माझं हॉस्टेल सोडलं. तर मग मी 2019, 2020, 2021 up to 2023 मी क्लासेस रन करते फ्रॉम नर्सरी टू 10th स्पेशल ॲज वेल ॲज ग्रुप बॅचेस. माझ्याकडं SSC, CBSE, ICSE. तर मग मी 3 years कम्प्लिटली 2.5 to 3 years कम्प्लिटली क्लासेसच घेतले, आणि होम बेकिंग, मला कुकिंगची खूप

0: सोसायटीवाल्यांनीच माझा हा बिझनेस चालू केला बेकिंगचा, आणि तो एवढा ग्रो झाला तर मग मी त्यामध्ये पण एक एंटरप्रेनर आहे. आणि स्टुडंट्स तर माझे आहेत 80 स्टुडंट्स आहे. फ्रॉम मॉर्निंग 11 टू नाईट 11:30 हा माझे कंटिन्यू बॅचेस चालतात. फक्त 2:30 to 3 हा माझा ब्रेक टाईम आहे, हाफ एन आवर. त्याच्यात कंटिन्यू मी एकटीच ऑल सब्जेक्ट शिकवते, बिकॉज माझे पप्पा गव्हर्नमेंट सर्वंट आहे तर त्यांना नाही टीचर. ते प्रिन्सिपल आहेत आर के अभंग माध्यमिक विद्यालय उल्हासनगरला. आता रिटायर.
1: मी असं पण आपलं बोलणं झालं होतं इंटरव्ह्यूच्या अगोदर की राज्यसेवेची पण तयारी.
0: राज्यसेवेची मग हे काय आहे, पोरांना अभ्यास शिकवता शिकवता एनसीआरटी माझं एकदम तोंडपाठ झाल्यासारखं झालं. इतिहास, भूगोल, आता हे मी पहिले हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटिकल सायन्स हे विषय बोलायचे, पण आता राज्यसेवा करता करता मी पण आता एकदम टोटली मराठीमध्ये टर्न झाले. तर माझ्याकडे SSC चा चांगला अभ्यास झाला. मी पहिले सोशलमध्ये खूप वीक होते, टेंथमध्ये सोशलमध्ये काटावर पास होणारी पोरगी, पण आता माझं असं आहे की मी हिस्ट्री एवढ्या चांगली शिकू शकते. तर मग ते अभ्यासक्रम मला थोडं बेसिक माझं हे खूप क्लिअर झालं. तर मग माझ्या पप्पांनी आणि काही फ्रेंड्सनी मला अप्रोच केलं, जे माझे मेंटर्स आहेत, की बाबा का तू राज्यसेवा त्याच्यासाठी गव्हर्नमेंट, कारण की आमच्या फॅमिलीमध्ये सगळे गव्हर्नमेंट बॅकग्राऊंडेड. बिकॉज माझी मावशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या कॉलेजमध्ये प्रिन्सिपल होते तिथं लेक्चरर आहे, आरएम भट कॉलेजमध्ये. माझे मावसा ह्याच्यात माझगाव डॉकमध्ये चीफ मॅनेजर आहेत. तर मग सगळे गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये आहेत. तर मग सगळ्यांचं असं की गव्हर्नमेंट जॉब बघ, तुझं पण एक सेफर साईड होऊन जाईल. तर त्यासाठी मी अप्रोच केला, तर मी अटेम्प्ट करते. पण हे बेसिक क्लिअर असल्यामुळे काय होतं, राज्यसेवा सोपी जाती आहे. जर माझं बेसिकच क्लिअर नसतं तर मला राज्यसेवेला टाईम लागला, म्हणून मी तेव्हा अटेम्प्ट नाही दिले. मी पहिले हे 3 वर्ष माझ्या ह्याच्यावर स्ट्रेंथ्सवर खेळले, किंवा त्याच्यावर मी अपडेट करत राहिले, स्वतःचं करंट आहे, कोविडचं किंवा हे सब्जेक्ट्स आहेत. मला एक एक टप्पा असा हार्ड गेला की माझं मीडियम इंग्लिश आहे, तर जॉग्राफीमध्ये आपण लॅटिट्यूड आणि लॉन्गिट्यूड, अक्षवृत्त आणि रेखावृत्त हे माहीत नव्हतं, कारण की पूर्ण चेंज होतं. मग मी एक एक नर्सरीच्या पोरांसारखं पोरांना शिकवत शिकवत 10 टाइम्स 15 टाइम्स स्पेलिंग्स लिहिल्यात. तर त्यामुळे मला म्हणजे आता थोडी राज्यसेवा हे येते, आणि मी फर्स्ट अटेम्प्ट ह्या इयरला दिला राज्यसेवेचा 21 ऑगस्टला.
1: नाही, खूप चांगली जर्नी आहे खरं तर, कारण एक तर पॉलिटेक्निक झालेलं आहे, पण इंजिनिअरिंग पण झालं, पण शेवटी मनातल्या ज्या इच्छा आहेत ते पूर्ण करत, म्हणजे कुकिंगचा विषय झाला, पुन्हा त्याच्यानंतर ट्युशन्सचा विषय आहे, राज्यसेवेची पण तयारी आहे. मग काय इन फ्युचर काय करायचं शेवटी? मग
0: शेवटी जर मला जर राज्यसेवेची पोस्ट मिळाली, जर मी टचवूड जर क्रॅक करू शकली तर ते माझं नशीबच खुलेल, आणि जर नाही करू शकली तर मी हे बिझनेस अप्रोचनीच जाईन. मला जॉब अप्रोच माझ्या माइंडसेटला नाही आहे, कारण की मी आता माझा बिझनेस माझा आहे दीपाली वर्क्स अँड ट्रेडर्स. आम्ही सायंटिफिक लॅब इन बोरोसिलिकेट ग्लासचे लॅब इन्स्ट्रुमेंट्स आम्ही मॅन्युफॅक्चर करतो, तर मग मी तिथं चीफ मॅनेजर आहे. तर मग माझी इन्कम त्याच्यात होती, आणि मी आणि आमचा म्हणजे हा जो बिझनेस आहे तो कधीच अनस्टॉपेबल आहे. न्यू असं काही रनिंग नाही आहे. वर्कर्स हे एकदम चांगलं रिप्लेसमेंट केलं, तर मला एक माझी फॅक्टरी मोठ्या ह्याच्यावर ओपन अप करून मी तेच माझे हे करेल, वेज शोधेल.
1: आता काय असं वन लाईन सजेशन काय असू शकतं, खास करून मुलींसाठी, बरं का? कारण मुलांचं तर आहे ठीक आहे, पण तुम्ही मुलांसोबत पण जास्त मैत्री केली तर असं म्हटलं तुम्ही, पण मुलींसाठी खास वन लाईन सजेशन काय असेल की त्यांनी पुढे जाताना कशा पद्धतीने गेलं पाहिजे?
0: मुलींसाठी माझं एकच सजेशन असेल की थोडं कॉन्फिडेंट राहा. थोडं तुम्ही जर अकॅडमिकला इथं येतात तर थोडं घरच्यांना तुम्ही तुमच्या अप्रोचनी समजून सांगा की घाबरू, म्हणजे हलचल करू नका, असं डगमगू नका की पॅरेंट्सला कन्व्हिन्स करताना. फक्त सांगा की बाबा माझा हा शैक्षणिकाचा हा भाग आहे शिक्षणाचा, की फॉर्मल्स जास्त करून वेअर करा, ते तुम्हाला कॅरी करायला पुढे जायला इझी होते. शूज वेअर करत जा. अजून आपलं इथे बोलणं हे करा, स्टाफशी बोला, थोडं पोलाइटनेस आणा अजून थोडा. अजून तुम्ही तुमचा जो लॅब असिस्टंट्स आहेत ते पण आपले खूप छान वेल एज्युकेटेड आहेत. तुम्ही त्यांच्याशी जर तुम्हाला स्टाफशी भीती वाटेल तर त्यांच्या थ्रू तुम्ही स्टाफला कनेक्ट करा. प्लस त्यांनी चालण्या बोलण्यात थोडा डिफरन्स, एक ऑरा आणा की बाबा तुमची पण काहीतरी व्हॅल्यू आहे. कॉन्फिडन्स आणि तुमच्या स्ट्रेंथ्सवर जास्त फोकस करा.
1: रेडिओतेरणाचा वापर करा, तुम्हाला बोलण्यासाठी
0: तेरणाचा नक्की वापर करा. आम्हाला नाही

0: એટલે પણ તુમ્હાલા એવડી સંધિ આ જે ફ્યુચર સ્ટુડન્ટ છે તેને નક્કી વાપર કરાવવા. આમચા ટાઈમે આલા સ્વામી રોજ આલો હશે તે
1: તારા. इथं दीपाली ज्यावेळेस तुम्ही इथं पहिल्यांदा म्हणजे कॉलेजमध्ये आलात आणि आल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही कॅम्पस पाहत होतात किंवा हे जुन्या आठवणी जागा झाल्या असतील, तर गाणं कुठलं डोक्यामध्ये चालू होतं? म्हणजे तुम्ही तर आता मुंबईमध्ये चित्रपट पाहणं गाणे ऐकणं असा विषय.
0: सध्या थोडं फॅमिलीज इश्यूमध्ये म्हणजे असं एक वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी बोलते, सॉरी. ॲक्च्युली मी मॅरिड आहे, मी इथेच कॉलेजला असताना मी लग्न केलं, तर मी आज एवढ्या जवळ आले तरी भेटू नाही शकत आहे, हे माझं दुर्दैव. मग माझं मी जसं येत होते मला तेच आया तेरे दर पे दिवाना ये मलाही गाणं मी सुन भी रही थी आणि ते माझ्या तोंडातच होतं, बाकी बस एवढंच एक होतं, बाकी काय नाही.
1: तर दीपाली, जसं की आता तुम्ही म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने तुमचा अनुभव शेअर केला आणि सगळ्यात महत्त्वाची आम्हाला कुठली गोष्ट वाटते तर तुम्ही मुलींसाठी जे काही बेसिक गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत, कारण मी आता पाहतोय खूप ग्रामीण भागातल्या मुली आलेल्या आहेत. जुन्या काळामध्ये पूर्ण कंट्रीतून या ठिकाणी मुली शिकायला येत होत्या, पण आता मात्र इथल्याच ग्रामीण भागातल्या त्यांना एक खूप चांगल्या पद्धतीचा हे गायडन्स झाला. प्लस तुम्ही आता राज्यसेवेची पण तयारी करताय असं म्हटलं, तर राज्यसेवेमध्ये सुद्धा तुमच्या जर होप्स ते आहेत तुम्हाला दिसतं, किंवा तुम्ही फॅक्टरीमध्ये सुद्धा आता तिथं तुम्ही मॅनेजर म्हणून काम करत आहात, तर तिथं पण तुम्हाला स्वतःचं काहीतरी एक सुरू करण्याचा विषय. अशा मल्टिपल टास्किंगमध्ये तुम्ही काम करता, पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेतरी एका बाजूला एक नेम लागावा आणि तुमचं जे ध्येय आहे ते पूर्ण व्हावं, ह्या रेडिओ तेरण्याच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देतो.
0: थँक्यू सो मच.
1: आणि तुम्ही या ठिकाणी आलात आणि खऱ्या अर्थानं सर्वांना चेअरफुल केलं, त्याबद्दल परत एकदा धन्यवाद.
0: थँक्यू थँक्यू, इट्स माय ऑनर.
1: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेवर रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण जर अँड्रॉइड फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आपण रेडिओ तेरणा ॲप डाउनलोड करू शकता, किंवा आयफोन वापरत असाल तर ॲप स्टोअरवर जाऊन डाउनलोड करा रेडिओ तेरणा. रेडिओ तेरणा हे रेडिओ गार्डनवरही उपलब्ध आहे, पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबादला जर आपण टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा, किंवा आपण www.radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेरणा 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उत्तेजना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास सहाय्यात.

साक्षरते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीत.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोते हो, शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेती व्यवस्थापनाशी निगडीत विविध विषय आपण हाताळत असतो. आज याच माध्यमातून एक महत्त्वपूर्ण विषय आपल्याला सांगण्याची वेळ आलेली आहे. तो विषय आहे, अर्थात आपल्या जिव्हाळ्याचा जरी तो विषय नसेल किंवा आपल्याला निसर्गदत्त तो प्राप्त झालेला असेल तरीसुद्धा आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण तो विषय आहे, तो म्हणजे गवत. मंडळी, वनीकरणामध्ये केवळ झाडे लावून भागणार नाही. फक्त झाडे लावली तर त्यांच्यामधून ज्या मोकळ्या जागा राहतात त्यातून जमिनीची धूप होत राहते. मातीतील ओलावा उडून जाईल. निसर्गात बऱ्याच वेळी अशा ठिकाणी कोणती ना कोणती गवतं, इतर लहान वनस्पती ह्या उगवत असतात. पण तण काढायचे म्हणून किंवा साफसफाईच्या नावाखाली सर्व काही उपटून फेकून दिले जाते. कोरड्या वृक्ष प्रदेशात जवळपास गवते असतील तर झाडांच्या रोपांना ऊन पावसापासून संरक्षण मिळते. पण गवत काढून टाकले की जमीन उघडी पडते. कडक ऊन, मुसळधार पाऊस, सोसाट्याचे वारे यांच्या माऱ्याने ती धुपत जाते. तेव्हा सर्व ठिकाणी जमीन लवकरात लवकर झाकण्यासाठी आपणास गवताचा चांगला उपयोग करून घेता येईल. सपुष्प वनस्पती जातीमध्ये सर्वात मोठ्या कुलांपैकी गवताचं कुल आहे. भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर तृणजाती सर्व जगभर पसरलेले आहेत. नदी काठाने गवते खूप उंच आणि दाटीने वाढतात. हिमालयाच्या पायथ्याशी तराई इथे उंच गवताचे वर्चस्व आहे. कुरणांचे बरेच प्रकार आहेत. काही कुरणांमध्ये गवताचे अधिराज्य असते तर काहींमध्ये झाडांचे प्रमाण जास्त असते. बहुतेक ठिकाणी बहुवर्षायू गवतांची बेटे असतात. त्यामधून दुसरी बहुवर्षायी गवते, शिंबी वनस्पती, वर्षायू गवते, इतर लहान वनस्पती असतात. या गवताळ प्रदेशात ऋतूनुसार बदल होत असतात. काही तृणजाती पावसाळ्याच्या सुरुवातीस वाढतात तर दुसऱ्या काही पावसाळा सुरू होऊन बराच काळ लोटल्यानंतर वाढू लागतात. उन्हाळ्यात काही गवतांची भराभर वाढ होत असते तर त्यावेळी काही जाती ह्या सुप्त अवस्थेत गेलेल्या असतात. गवतांच्या शेकडो जाती आहेत. कोणत्याही पर्यावरणाशी त्या जुळवून घेतात. त्यांची तंतुमयमुळे जमिनीच्या वरच्या थरात पसरलेले असतात. सूर्यप्रकाश, भुईतील ओलावा आणि पाऊस यांचा उपयोग करून घेण्यात तृणजाती अतिशय कार्यक्षम असतात. आवर्षण, वनवा, चरणे, तुडवणे यासारख्या प्रतिकूल गोष्टींना त्या चांगलं तोंड देत असतात. काही तृणजाती सावली चांगल्या वाढतात. त्या बहुधा पाण्याच्या काठाने वाढलेल्या दिसतात. परंतु गवताच्या बहुतेक जातींना सावली चालत नाही. साधारणपणे गवतांना भरपूर सूर्यप्रकाश लागतो. सावलीत ती मरून जाऊ शकतात. काही तृणजाती कोरड्या रेताळ जमिनी पसंत करतात तर दुसऱ्या काही चिकन भारी जमिनीवर, तर काही चुनखडीयुक्त पांढऱ्या मातीवर येत असतात. काही तृणे सर्वत्र दिसतात तर दुसरी काही विरळ आढळतात. गवताच्या काही जाती उष्ण दमट हवेत सपाट जमिनीवर फोफावतात तर दुसऱ्या काही जातींना डोंगरावरची हवा मानवते. तेव्हा कोणत्याही पर्यावरणात प्रत्येक ठिकाणी भूई आच्छादनासाठी कोणती ना कोणती तृणजाती असणारच आहे. त्या जातीचे रक्षण करण्याची व नसतील तेथे नव्याने गवते लावण्याची सध्या खूप आवश्यकता आहे. झाडांच्या मानाने गवताविषयी फार थोडी माहिती उपलब्ध आहे. त्यांच्या जाती, गुणधर्म, लागवडीविषयक गरजा याविषयी अधिक संशोधन आणि प्रयोग करण्याची विद्यापीठांना सुद्धा गरज आहे. जमिनीची धूप थांबवण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य हे गवत करत असतात. परंतु याशिवाय अनेक उपयोग आहेत. आपल्याकडे आपण बघतो आहोत गुरेढोरे हे पाळीव प्राणी मुख्यतः गवतावरच जगत असतात. माणसाला या प्राण्यांपासून दूध, दही, लोणी, तूप आणि मांस मिळत असते. कातळे आणि लोकरसुद्धा मिळते. गेली काही दशके सोडली तर सर्वच शेती बैलांच्या मदतीने केली जात होती. लोकांची आणि मालांची वाहतूक करण्यासाठी बैल आणि घोडे वापरले जातात. पाळीव प्राण्यांप्रमाणे वन्य पशुपक्षीही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या गवतावरच अवलंबून असतात. काही गवतांपासून धागे मिळतात, त्यांच्यापासून दोर दोरखंडे तयार केली जाऊ शकतात. चटया, पडदे, पंखे, टोपल्या विणतात. वाळा, रोशा, गवती चहा या गवतांपासून सुगंधी उडाऊ तेल काढतात. शेतीमध्ये लागणाऱ्या पिकांमध्ये तृणधान्य महत्त्वाचे आहेत. सध्या आपल्या जनावरांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. त्यांचे मांस मोठ्या प्रमाणात निर्यात केले जाते आहे, त्यासाठी त्यांची हत्या होत आहे. तर दुसरीकडे संकरित जातीचा प्रसार करण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे आपल्याकडील गुरांच्या पुष्कळ जाती आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. भविष्यात शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे बैलावर अवलंबून राहावे लागणार आहे. विजेचे, डिझेलचे दर वाढत आहेत. शेतीसाठी लागणाऱ्या इतर गोष्टींचे भावही वाढत आहेत. त्यामुळे अशी वेळ येणार आहे की शेतकऱ्यांना शेती कामांसाठी आपल्याला बैलांचाच वापर करणं अपरिहार्य ठरणार आहे. म्हणूनच त्या पशूंची नीट काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था सर्वप्रथम करावी लागते. हिरवा चारा वैरणीसाठी मागणी आणि पुरवठा यात प्रचंड अशी तफावत आहे. चाऱ्याची प्रत निकृष्ट, पोषकता कमी असल्यामुळे जनावरांना अपुरा आणि निकस आहार मिळतो. त्यापासून त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होत असतो. पाश्चिमात्य देशात दूध दुभत्याचा धंदा कुरणातील चाऱ्यावर विशेष अवलंबून आहे. तिकडे गुराढोरांसाठी कुरणे मुद्दाम राखली जातात, त्याची चांगली निगा राखली जाते. फक्त कुरणातील चाऱ्यावर तिकडची दुभती जनावरे खुराक दिलेल्या गुरांइतकंच दूध देत असतात किंवा त्यांच्या उत्पादनामध्ये अधिकची वाढ दिसून येते. या चाऱ्यावर मेंढ्या देखील चांगल्या पोसतात. आपल्याकडे बहुतेक ठिकाणी कुरणांची स्थिती खालावली आहे. गवताचे उत्पादन आणि कस कमी झाला आहे. जमिनीतील अन्नद्रव्य आणि ओलावा कमी झाल्याने निकृष्ट प्रतीची गवत येतात. त्यासाठी कुरणांची स्थिती सुधारणं खूप गरजेचं आहे. ही कुरणे राखली गेली पाहिजेत. त्यांचा उपयोग शेती आणि अन्य कारणांसाठी केला जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तसेच कुरणांप्रमाणे शेत जमिनीवर, पडीक जमिनीवर चांगल्या जातीची गवते तसेच शिंबी कुलातील वनस्पती चाऱ्यासाठी लावल्या पाहिजेत. चाऱ्याचे उत्पादन वाढले पाहिजे त्यासाठी प्रत्येकानं गवत या विषयाकडे खूप गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे. प्रत्येक गावाने आपल्या आसपासच्या सर्व पडीक जमिनीचे रूपांतर कुरणात करणं खूप गरजेचं आहे. कुरणात चाऱ्याची गवते, शिंबी कुलातील वनस्पती आणि वैरण वृक्ष असे मिश्रण असते. नदीकाठी, टेकडीवर, कालवे आणि पाटांच्या कडेने पडीक आणि खाऱ्या किंवा नापीक जमिनीवर कुरणे तयार करता येऊ शकतात. तर भविष्यकालीन शेतीचा जर आपण विचार केला आणि आपल्या पशुपालनाचा विचार केला किंवा इतर सेंद्रिय पदार्थ निर्मिती असेल याच्यामध्ये आपण कंपोस्ट असेल, गांडूळ खत असेल किंवा इतर अनेक ज्या बाबी आहेत ज्या आपल्या पशुपालनाशी आणि शेतीशी संबंधित आहेत अशा सर्वांसाठी हे गवत खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं सृष्टीतील हा जो मुबलक साठा आपल्याला ईश्वरानं उत्पन्न करून दिलेला आहे, आपल्यासाठी आपल्याला मोफत दिलेला आहे, त्याचं काही अंशी संगोपन करण्याची जबाबदारी आता शेतकऱ्यांची सुद्धा आहे आणि नागरिकांची सुद्धा आहे. आजच्या शिवारवार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवारवार्ताच्या पुढील भागात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो आपण ऐकत आहे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो आपल्या धरेवर प्रत्येक गोष्ट ही अशाश्वत असते. त्याचं कारण काय असेल याचा शोध जर आपण घेतला तर त्याचं कारण असतं मौसम. वेगवेगळ्या मोसमात वेगवेगळे बदल आपण अनुभवत असतो आणि मौसम हा आपल्या क्षणाक्षणाचा एक वेगळा साथीदार ठरत असतो. आपल्याकडे सर्वसाधारणपणे 3 ऋतू आणि मौसम आहेत आणि आणखी एक ऋतू आपल्या लेखकांनी आणि संशोधकांनी शोधून काढला, तो म्हणजे प्रेमाचा ऋतू, म्हणजेच प्रेमाचा मौसम. तर या प्रेमाच्या मौसमाचा आनंदाच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत. अनुभवयात या मौसमाचे विविध रंग. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात मधुमती या चित्रपटासाठी मुकेश यांच्या आवाजातील शैलेंद्र यांचं गीत. संगीतकार आहेत सलील चौधरी.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतरचं गीत गात आहेत मुकेश. गीत आहे पुन्हा शैलेंद्र यांचं आणि संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी. चित्रपट आहे छलिया.

श्रोते हो रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आपण ऐकत आहे कार्यक्रम स्वर बहाराची. आपली थीम इंटरेस्टिंग आहे, ती आहे मौसम. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहे तो मोहम्मद रफी. गीत आहे शैलेंद्र यांचं, संगीतकार आहे

0: श्रोते हो, रेडिओ तिराणा 90.4 FM वरून आपण ऐकत आहे कार्यक्रम स्वर बहाराची. थीम आहे मौसम आणि यानंतरचं गीत गात आहेत आशा भोसले आणि किशोर कुमार. गीत आहे शैलेंद्र यांचं, संगीतकार आहेत रवी. चित्रपट दिल्ली का ठग.
1: ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चन...

किनारा ये चंचल हवा। श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात। कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात धरती या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातील हसरत जयपुरी यांचं गीत। संगीतकार आहेत शंकर जयकिशन।

बंदिश या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोते हो स्वर बाहेर या कार्यक्रमात मौसम या थीमचा आनंद आपण घेत आहात कार्यक्रमात. यानंतर आपण ऐकणार आहात आक्रमण या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंदबक्षी यांचं गीत. संगीतकार पुन्हा आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

अंधा कानून या चित्रपटासाठी गीत गात आहेत एस पी बालसुब्रमण्यम आणि आशा भोसले. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. श्रोते हो स्वर बहार या कार्यक्रमात मौसम या थीमचा आनंद आपण घेतोय.

सत्य पे सत्ता या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गात आहेत आशा भोसले, गीत आहे गुलशन बावरा, यांचं संगीतकार आहेत राहुल देव बर्मन.

श्रुतीहू स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहे रेडिओ तिरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत आशा भोसले आणि किशोर कुमार. गीत आहे मजरूह सुलतानपूर यांचं. संगीतकार आहेत राहुल देव बर्मन. चित्रपट सितमगढ.

श्रुतीहूसवर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात अनारी या चित्रपटासाठी साधना सरगम आणि उदित नारायण यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत आनंद मिलिंद.

जानवर या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे मनहर उदास आणि अलका याज्ञिक यांनी. गीत आहे समीर यांचं आणि संगीतकार आहे तो आनंद मिलिंद. मौसम या थीमचा आनंद आपण घेतोय आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमात.

मैंने प्यार किया या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे एस बी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर याचबरोबर उषा मंगेशकर आणि शैलेंद्र यांनी. गीत आहे असद भोपाली यांचं, संगीतकार आहेत आपले मराठमोळे राम लक्ष्मण.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. आजची आपली थीम इंटरेस्टिंग आहे, ती आहे मौसम. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत अलका याज्ञिक, कुमार साणू आणि उदित नारायण. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत नदीम श्रवण.

0: श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाच्या संदर्भातील आपल्या प्रतिक्रिया आम्हाला निश्चितपणे कळवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509 अर्थात 9970500900 आणि आपल्या स्वर बहार या कार्यक्रमातील आजची जी थीम आहे मौसम आणि याच कार्यक्रमातील शेवटचं गीत आपण ऐकणार आहात हम आपके हैं कौन या चित्रपटातील गीत गायलं आहे एस व्ही बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांनी गीत आहे रवींद्र रावळ यांचं आणि संगीतकार आहेत पुन्हा आपले मराठमोळे राम लक्ष्मण
1: 10 9 8 7 6 5 4 3 2 1 Let's start the fun!

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती. पुन्हा आली आहे. आजची आपली बिग स्टार कोण आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली असणार आहे. आजच्या आपल्या बिग स्टार खूप जास्त स्पेशल आहेत. हिंदी सिनेसृष्टीमध्ये अनेकविध आवाजांची वेगवेगळी अशी ओळख आहे. यातील काही आवाज खरंच एक वेगळा फील देऊन जातात. यामध्ये चर्चा करताना उषा उत्तूप, रुना लैला, रेखा राव, इला अरुण अशी मोठी यादी यात आहे. यात आणखीन एक नाव जोडलं गेलं, ते म्हणजे प्रसिद्ध पार्श्वगायिका जसपिंदर नरुला यांचं. त्यांच्या आवाजाचा ठसा फारच कमी कालावधीत त्यांनी उमटवला आणि त्या एक वेगळा आवाज आणि शैली म्हणून पुढे आल्या. म्हणूनच त्या आहेत आजच्या आपल्या बिग स्टार. आजच्या आपल्या बिग स्टार जसपिंदर नरुला.

तर आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जस्पिन नरुला यांचा सांगीतिक प्रवास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवात करूया आजच्या आपल्या बिग स्टार शो ला. आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो. आजच्या आपल्या बिग स्टार आहेत जसपिंदर नरुला. जसपिंदर यांच्या गायनाची सुरुवात लवकरच सुरू झाली. त्यांचे वडील केसर सिंग नरुला हे 1950 दशकातील संगीतकार होते. त्यांनी पहिल्यांदा वडील आणि नंतर रामपूर सहसवान घराण्याचे उस्ताद गुलाम सादिक खान यांच्याकडून संगीताचं प्रशिक्षण घेतलं. त्यांनी सुरुवातीला भजनं आणि सूफी गायनामध्ये स्वतःला आजमावलं.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. आजच्या आपल्या बिग स्टार आहेत जसविंदर नरुला. प्रख्यात संगीतकार कल्याणजी यांच्या सांगण्यानुसार कल्याणजी यांचा मुलगा आणि संगीतकार विजू शहा यांनी जसविंदर यांना संधी देण्यास सांगितलं आणि यानंतर जसविंदर यांचा प्रवास सुरू झाला तो चंदेरी दुनियेकडे आणि त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.

आरजे प्रगतीसोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत जसपिंदर नरुला. जसपिंदर नरुला आणि त्यांच्या गायकीची जादू अनेक चित्रपटांमधून आपल्याला पाहायला मिळाली. यामध्ये सुरुवातीचे त्यांचे चित्रपट आले यामध्ये जुदाई आणि विरासत यांचा उल्लेख करावा लागेल. एकतर हाय नोट नाहीतर मग मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी आर्त शिरणारी हाक त्यांनी निर्माण केली आणि ही गाणी अजरामर केली.

आपण ऐकत आहात बिग स्टार शो आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहे जसविंदर नरुला. 1998 हे साल जसविंदर नरुला यांच्यासाठी मोठं उल्लेखनीय ठरलं. यावर्षी त्यांचे आणखीनच यादगार चित्रपट आले. यामध्ये बडे मियाँ छोटे मियाँ, दुले राजा आणि प्यार तो होना ही था या सुपरहिट चित्रपटांचा उल्लेख प्रामुख्यानं करावा लागेल. बॉक्स ऑफिसवर हे चित्रपट सुपर डुपर हिट ठरले. याचं प्रमुख कारण होतं हिट संगीत आणि जसविंदर नरुला यांचा आवाज. त्यामुळे हे चित्रपट आणखीनच सरस ठरले.

0: बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत जसपिंदर नरुला. जसपिंदर नरुला यांना स्थापित करण्यामागे त्यांची मेहनत तर होतीच, परंतु त्यांची हटके स्टाईल सुद्धा कारणीभूत ठरली. यामुळेच रेमो बरोबरच तिचं टायटल सॉन्ग त्यांना नॅशनल अवॉर्ड देऊन गेलं.
1: प्यार तो नाही था
0: या चित्रपटासाठी 1999 साली जसपिंदर यांना फिल्मफेअरचा सर्वश्रेष्ठ महिला पार्श्वगायनाचा पुरस्कार देऊन गेला आणि याच गाण्यानं त्यांना 1999 साली स्क्रीन अवॉर्डने देखील गौरवण्यात आलं.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती, आणि तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय करताय बिग स्टार शो. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण जाणून घेतोय जसविंदर नरुला यांचा जीवन प्रवास. यानंतर जसविंदर नरुला यांचे 2000 साली सर्वाधिक हिट चित्रपट आले. यामध्ये मिशन काश्मीर, धडकन, हद कर दिया आपने, बादल, फिजा आणि बिच्छू या सुपरहिट चित्रपटांचा समावेश होतो. यामध्ये बुमरो असेल बादल या चित्रपटातील जुगनी जुगनी आणि जीवन में जाने जाना या सुपरहिट गीतांचा समावेश होतो. आणि ही सर्वच गाणी त्यांनी आपल्या सुरांनी सजवली.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत जसपिंदर नरुला. लोकगीत असतील, भजन असतील किंवा हिंदी सिनेमांमधील पार्श्वगायन असेल, सर्वच पातळीवर त्या अग्रेसर ठरल्या. त्यांनी 2008 साली दिल्ली विश्वविद्यालयातून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची PhD केली. त्यांचा आवाज हा आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो. त्या गातात तेव्हा शब्दांपेक्षा ते सूर अधिक भावतात, मनात रुततात आणि आपल्याही भावना कदाचित त्यातूनच व्यक्त होत राहतात. म्हणूनच त्यांच्या आवाजाला रुहाणी हीच उपमा योग्य ठरते. म्हणूनच त्या आहेत रेडिओ तेरणाच्या बिग स्टार. आजच्या आपल्या बिग स्टार जसपिंदर नरुला.

मी आरजे प्रगती इथेच थांबते. पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत. आजच्या आपल्या बिग स्टार होत्या जसविंदर नरुला. आजचा आपला शो कसा वाटला हे तुम्ही आम्हाला सांगू शकता 9970500900 वरती. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.
1: न फनकार तुझसा तेरे बाद आया, न फनकार तुझसा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा, आनंदी राहा.
1: ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ, अब क्या सुनाए.

उडाल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.